0: वेणुधुनी 90.4 FM KLE गणसू तुम्ही ऐकत आहात संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकण्याची वेळ झाली आहे. मनीषा तुमच्या सोबत आहे. हा प्रोग्राम आपण ऐकणार आहोत चारुहासिनी भावे यांच्या सोबत.
1: नमस्कार, वयं शृण्वन्तः स्मः वेणुध्वनिः FM 90.4 KLE कनसु संस्कृतं वदामः इति कार्यक्रमे सर्वेषां हार्दं स्वागतम्. अहमस्मि चारुहासिनी भावे. एपिसोड नंबर 23. प्रथमं प्रार्थना.

आतापर्यंत आपण संस्कृतम वदामः हा कार्यक्रम ऐकला. चारुहासिनी भावे यांच्याकडून हा कार्यक्रम सादर करण्यात आला होता. कसा वाटला अभिप्राय जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा असेलच उद्याच्या कार्यक्रमामध्ये, पण तोपर्यंत ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

गुड मॉर्निंग, तुम्ही देऊन आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कणसूरवरती आणि भक्तिमय सकाळ या कार्यक्रमाची सुरुवात झालेली आहे. मनीषाला तुम्ही ऐकत आहात. आज आहे बुधवार 16 सप्टेंबर 2026 आणि सर्वात आधी आजचा सुविचार. जिथे ज्ञान असते तिथे अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि जिथे विवेक असतो तिथे जीवनाला योग्य दिशा मिळते. आता आजचे दिनविशेष आणि त्यामध्ये जागतिक स्तरावरती काय घडलं ते पाहू. ओझोनचा थर कमी होण्यापासून संरक्षण करण्यासाठी मॉन्ट्रियल प्रोटोकॉलवर स्वाक्षरी करण्यात आली. दिवस होता आजचा, साल होतं 1987. तांबास भूकंप झाला आणि या 7.4 MW भूकंपामुळे इराण मधील किमान 15,000 लोकांचं निधन झालं. घटना आजचीच आहे, साल होतं 1978. जॉर्डन देशाने पॅलेस्टाईन लिबरेशन ऑर्गनायझेशन विरुद्ध युद्धाची घोषणा केली. हे युद्ध ब्लॅक सप्टेंबर म्हणून ओळखले जाते. आणि मलेशिया देशाला स्वातंत्र्य मिळाल्याने देशाने मलेशिया असे नाव स्वीकारले, तोही दिवस होता आजचाच. न्यूयॉर्क शहरातील जेपी मॉर्गन इमारतीसमोर बॉम्बस्फोट हल्ल्यात किमान 38 लोकांचं निधन झाले तर 400 लोक जखमी झाले. ही घटना आजचीच आहे, साल होते 1920. आता आजचे जन्मदिवस पाहू. संजय बंदोपाध्याय भारतीय सतारवादक यांचा जन्म आजचाच. नादो महानोर निसर्ग कवी व प्रयोगशील शेतकरी यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. विजय किचलू भारतीय शास्त्रीय गायक पद्मश्री यांचाही जन्म आजचाच आहे. रावसाहेब गोगटे भारतीय उद्योगपती गोगटे कंपनीचे संस्थापक यांचाही जन्म आजचाच. वामनराव सडोलीकर जयपूर अत्रोली घराण्याचे गायक यांचाही जन्म आजच्याच दिवशीचा. हे होते आजचे दिनविशेष आणि आता एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून धोनी 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. केएल वेणुधुनी 90.4 एफ एम वरती तुम्ही ट्यून इन आहात आणि आता आपण आजचं राशीभविष्य ऐकू. सुरुवात करते मेष राशीपासून. आज आत्मविश्वास वाढेल, नवीन काम सुरू करण्याची प्रेरणा मिळेल, वरिष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन उपयोगी ठरेल, रागावर नियंत्रण ठेवा. वृषभ रास, आर्थिक नियोजनासाठी दिवस चांगला आहे, अनावश्यक खर्च टाळा. कुटुंबातील व्यक्तींसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. मिथुन रास, आज नवीन माहिती मिळेल, विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात एकाग्रता वाढवण्याचा दिवस, संवादातून एखादी चांगली संधी मिळू शकते. कर्क रास, कुटुंबातील वातावरण आनंदी राहू शकते, जुन्या गैरसमजांवर चर्चा करून ते दूर करता येतील, भावनिक निर्णय टाळा. सिंह रास, आज नेतृत्व करण्याची संधी मिळू शकते, कामाचे कौतुक होईल, मात्र सहकाऱ्यांच्या मतांचा आदर करणे आवश्यक आहे. कन्या रास, नियोजनबद्ध कामामुळे फायदा होईल, अपूर्ण कामे पूर्ण करण्यावर लक्ष द्या, आरोग्यासाठी नियमित दिनचर्या आणि विश्रांती महत्वाची आहे. या होत्या सहा राशी नेत आणखीन एक छानसं भक्तिगीत ऐकत राहून दोन्ही 90.4 FM KLE कणसू भक्तिमय सकाळ.

भक्तिमय सकाळमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. केली बनोतोनी 90.4 FM वरती तुम्ही ट्युनिंग आहात. आणि आता आपण पुढच्या 6 राशी ऐकू, ज्यामध्ये तुळरास. आज नात्यांमध्ये समतोल राखा. स्पष्ट संवादामुळे गैरसमज टाळता येतील. आर्थिक व्यवहार काळजीपूर्वक करा. वृश्चिक रास, आज मन शांत ठेवण्याची गरज आहे. ध्यान, प्रार्थना किंवा आध्यात्मिक वाचन उपयोगी ठरेल. घाईने निर्णय घेऊ नका. धनुरास, नवीन गोष्टी शिकण्यासाठी दिवस चांगला आहे. शिक्षण किंवा कामाशी संबंधित नवीन संधी मिळू शकते. आत्मविश्वास ठेवा. मकर रास, मेहनतीचे परिणाम दिसू लागतील. जबाबदाऱ्या वाढू शकतात. कामासोबत आरोग्य आणि विश्रांतीकडेही लक्ष द्या. कुंभ रास, नवीन कल्पना मनात येतील. तंत्रज्ञान किंवा सर्जनशील कामासाठी दिवस चांगला आहे. मात्र निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजू तपासा. आणि शेवटची मीन रास, आज मन भक्ती आणि सर्जनशीलतेकडे वळेल. कुटुंबासोबत

भक्तिमय सकाळमध्ये आता मी निरोप घेणार आहे, पण जाण्यापूर्वी आजच्या पुण्यतिथी. केडी शोरे भारतीय चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक यांची आज पुण्यतिथी. पी आर कृष्णकुमार भारतीय आयुर्वेदिक चिकित्सक एव्हीपी रिसर्च फाउंडेशनचे संस्थापक यांची पुण्यतिथी आजच. अर्जन सिंग भारतीय हवाई दलाचे तिसरे वरिष्ठ आणि एकमेव मार्शल तसेच माजी हवाई दल प्रमुख पद्मविभूषण पूर्व सेवा सन्मान मार्शल ऑफ इंडियन एअरफोर्स यांची पुण्यतिथी आजच आहे. केसरबाई केरकर जयपूर अत्रोली घराण्याच्या प्रसिद्ध हिंदुस्थानी शास्त्रीय गायिका आणि खयाल गायनाच्या श्रेष्ठ कलाकार पद्मभूषण साहित्य अकॅडमी पुरस्कार प्राप्त यांची पुण्यतिथी आजच. जयवंत दळवी साहित्यिक नाटककार व पत्रकार यांची पुण्यतिथी आजच्याच दिवशी. आबासाहेब मुजुमदार पर्वती संस्थांचे विश्वस्त आणि संगीत तज्ञ यांची पुण्यतिथी आजच आहे. या होत्या आजच्या पुण्यतिथीने. यासोबत मनीषा निरोप घेते, उद्या पुन्हा येईनच, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. स्वस्थ मन निरोगी शरीर या सिरीज प्रोग्राम मध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. या प्रोग्राम मध्ये आपण डॉक्टर अमा मराठे यांना ऐकणार आहोत, ज्या एक मनोविकास आणि मानसोपचार तज्ञ आहेत. लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करते. ऐकत रहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू.
1: नमस्कार, मी डॉक्टर अमा मराठे, मनोविकास आणि मनोविकार तज्ञ. स्वभावाला औषध आहे या संवाद मालेत आज आपण क्रमांक 19 पुष्पौषधीची म्हणजे लार्ज या बॅच फ्लॉवर रेमेडीची माहिती घेणार आहोत. लार्ज या औषधाची ज्यांना गरज असते त्यांच्यासाठी मानस मंत्र असा की यांना सांगावं, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे, केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे. कारण या व्यक्तींना आत्मविश्वासाचा संपूर्ण अभाव व अपयशाची भीती यामुळे कोणतंही काम ते हातीच घेत नाहीत. हे औषध अत्यंत महत्वाचं अशासाठी की दैवदत्त गुणांचा यशस्वीरित्या उपयोग करून घेण्यासाठी आत्मविश्वासाची आवश्यकता असते आणि तो नसेल तर गुणी माणूस सुद्धा आयुष्यात काहीच कर्तृत्व गाजवू शकत नाही. लार्ज हे औषध अशा व्यक्तींना आत्मविश्वास प्रदान करते. या टाईपच्या व्यक्तींना स्वतःबद्दल खात्री असते पण ती विशिष्ट काम मला मुळीच जमणार नाही या गोष्टीची ते काम करायलाच तयार होणार नाही, कारण आपल्याला अपयशच येणार असं त्यांना सारखं वाटत असतं आणि अपयश येणारच म्हणून ते प्रयत्नही करत नाहीत, करायला धजावतच नाही. अर्थातच जीवनात

0: यशस्वी होऊ शकत नाहीत. कर्तृत्वाचा गौरव त्यांच्या नशिबी लिहिला जात नाही. त्यांचं जीवन त्याविना अळणी रसहीन बनतं आणि खूप वेळा अशा व्यक्ती अत्यंत उदास आणि निराश बनतात. आयुष्याचा गाडा कसा बसा ढकलत राहतात. इतर यशस्वी लोकांचं मात्र त्यांना कौतुक वाटतं. हा मत्सर किंवा हेवा मुळीच वाटत नाही. ते त्यांची स्तुतीच करतील आणि म्हणतील मलाही असं काही करता आलं असतं ना तर किती बरं झालं असतं. हॉली टाईपच्या व्यक्तींना इतर यशस्वी व्यक्तींचा मत्सर वाटतो. तसं लार्ज टाईपच्या व्यक्तींचं नसतं कारण ते स्वतः हुशार आणि गुणी असतात. फक्त आत्मविश्वासाच्या संपूर्ण अभावामुळं आणि अपयशाच्या भीतीमुळं जीवनात मागे पडतात. उदाहरणार्थ बँकेत वगैरे वरच्या पोस्टसाठी परीक्षा असतात. लार्ज टाईपची व्यक्ती उदाहरणार्थ श्रीकांत परीक्षेचा फॉर्मही भरणार नाही. मी नापासच होणार अशी जणू त्याची खात्री असते. महेशचा आवाज चांगला आहे, गाणी सुरेल म्हणतो, पण कधीच कोणत्या गायनाच्या स्पर्धेत तो भाग घेत नाही. का असं विचारल्यावर तो सांगेल की इतकी चांगली मुलं येणार तिथे मला काय बक्षीस मिळणार. उगीच हात दाखवून अवलक्षण कशाला. प्रयत्नांती परमेश्वर हा दृष्टिकोन जवळ करायलाही तो तयार नाही. मधुकर रावांना प्रमोशन मिळालं, पगार वाढणार होता, पण बदली होऊन दुसऱ्या गावी जावं लागणार होतं. सर्वांनाच आनंद झाला, पण मधुकर रावांनी प्रमोशन नाकारलं आपल्याला ती जबाबदारी झेपणार नाही असं सांगून. प्रमोदला वरचेवर टॉन्सिलचा त्रास होत होता, सूज येऊन तापही येत असे. त्याच्या मित्रानं त्याला सांगितलं, अरे मलाही असाच त्रास होता आणि अमुक अमुक डॉक्टरच्या औषधानं मला बरं वाटलं, तूही जा ना त्यांच्याकडे. प्रमोदनं त्याला सांगितलं, अरे तुला बरं वाटत असेल रे पण मला नाही वाटणार, तो डॉक्टर चांगला असेल पण माझा आजारच तसा आहे. प्रमोदला टॉन्सिलायटिससाठी औषध देण्याआधी लार्ज घेण्याची आवश्यकता आहे. श्रीकांत, महेश, मधुकरराव, प्रमोद या सर्वांना लार्ज या औषधाची गरज आहे. लार्ज या औषधाची जराही आवश्यकता नसणाऱ्या व्यक्ती कशा असतात पाहूया. अशक्य हा शब्दच त्यांच्या शब्दकोशात नसतो. ते प्रयत्नवादी असतात. कधी कधी अपयशाचा धोका पत्करूनही ते एखादं काम करून दाखवतील. अपयश आलं तरी अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे असं म्हणून पुन्हा प्रयत्न करतील. आत्मविश्वास हेच त्यांच्या यशस्वी जीवनाचं गमक असतं. केल्यानं होत आहे रे, आधी केलेची पाहिजे, हेच त्यांच्या जीवनाचं ब्रीदवाक्य असतं. आता काही रुग्णांची आणखी उदाहरणं पाहू. प्रेमा, वय 23 वर्ष, प्रेमाचं लग्न ठरलं होतं, पण लग्न ठरल्यानंतर मोहरून जाण्याच्या ऐवजी प्रेमा दिवसेंदिवस उदासच होऊ लागली. सासरी आपलं कसं होणार, सासू सासरे नीट वागवतील ना, याबद्दल तिला काळजी वाटू लागली. आणि इतकंच नव्हे तर संसाराची जबाबदारी आपल्याला झेपणारच नाही असंही तिला वाटू लागलं. तिची आई तिला घेऊन आली आणि म्हणाली, डॉक्टर तुम्ही तरी समजूत काढा हो हिची, हे काय खूळ डोक्यात घेऊन बसली आहे. पहा ना, अहो न शिकलेल्यांचे संसारे नीट होतात. आता ही शिकलेली मुलगी अशी घाबरायला लागली तर कसं व्हायचं, काहीतरी जगा वेगळंच हिचं. मी प्रेमाला काहीही न बोलता लार्ज हे औषध दिलं. लार्जमुळं ती आत्मविश्वासानं नवजीवनाला सामोरी जाणार होती. आणखी एक उदाहरण, अमित, वय 20 वर्ष, त्याचा मोठा भाऊ खूप हुशार, सध्या परदेशात होता. अमित हुशार होता पण भावाच्या तुलनेनं थोडा कमी, आणि तुलना करताना आई वडील नेहमीच त्याला कमी ठरवत. त्यांच्या मते अमितला असं बोलण्यामुळं तो स्वतःमध्ये सुधारणा करणार होता. नेहमी ते त्याला म्हणत, तू असाच मागे पडणार आयुष्यात, दादाकडे बघ. आणि याचा परिणाम मात्र उलटच झाला. अमित आपला आत्मविश्वास आणखीनच गमावून बसला. आपण आयुष्यात काहीच करू शकणार नाही असंच नकळत त्याच्या मनावर बिंबवलं गेलं होतं. कॉलेजमध्येही तो खेळात किंवा इतर कोणत्या स्पर्धेत भाग घेत नसे, चार लोकात फारसा मिसळतही नसे. बॅच फ्लॉवर एमएडीज बद्दल वाचून तो माझ्याकडे आला आणि त्यानं आपल्या तक्रारी सांगितल्या. त्याचं बीकॉमचं शेवटचं वर्ष होतं आणि आपण पास होऊ असं त्याला अजिबात वाटत नव्हतं. कमीत कमी पास व्हावं असं काही करता येईल का असं त्यानं मला विचारलं. औषधामुळं काही त्याची बुद्धिमत्ता वाढणार नव्हती, पण अत्यावश्यक असलेला आत्मविश्वास मिळून तो योग्य प्रकारे अभ्यास करू शकणार होता आणि नंतर नक्कीच पास होणार होता. लार्जमुळं त्याच्यामध्ये हा आत्मविश्वास निर्माण होता. धन्यवाद.
1: हा होता आजचा विशेष कार्यक्रम स्वस्थ मन निरोगी शरीर, ज्यामध्ये आपण डॉक्टर रमा मराठे यांना ऐकलं, ज्या मनोविकास आणि मानसोपचार तज्ज्ञ आहेत. ही होती केएलबी अणुध्वनी 90.4 FM ची प्रस्तुती.

0: पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा एम्पावर 365 कल्पनेपासून कंपनी पर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.
1: ಬೆಳಗಾವಿಯ KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯು ಆರೋಗ್ಯ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಉತ್ಕೃಷ್ಟ ಸೇವೆಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸುತ್ತಿದೆ.
2: ರೋಗಿಗಳಿಗೆ ಉತ್ತಮ ಸೇವೆ ಕಲ್ಪಿಸಿಕೊಡಲು ಅವಶ್ಯವಾದ ನುರಿತ ತಜ್ಞರಿಂದ ತಪಾಸಣೆ, ಹೊರ ಹಾಗೂ ಒಳರೋಗಿ ವಿಭಾಗ ಅನುಭವಿ ಆಯುರ್ವೇದ ವೈದ್ಯರಿಂದ ಹೊಂದಿದೆ.
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆಯ ಮುಖ್ಯ ಧ್ಯೇಯ ರೋಗ ನಿವಾರಣೆ, ಆರೋಗ್ಯ ನಿರ್ವಹಣೆ.
2: ನಿಮ್ಮ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಆಯುರ್ವೇದ ಚಿಕಿತ್ಸೆಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ
1: KLE ಆಯುರ್ವೇದ ಆಸ್ಪತ್ರೆ, ಶಹಪುರ, ಬೆಳಗಾವಿ. ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 0831 2486 286.

नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसुआ आणि KLE कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सुरेखा शिवानंद पुजार यांना, ज्या बैलहोंगल तालुक्यातील मेट्याळ गावातील एक प्रोग्रेसिव्ह फार्मर आहेत. शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या आणि स्वतःच्या निवृत्तीनंतर त्यांनी शेतीकडे लक्ष दिलं आणि सध्या त्या ड्रॅगन फ्रुट्सची शेती करतायत. तेव्हा

0: खूप चांगली अशी शेती त्यांनी केलेली आहे. जवळपास 1 एकरमध्ये त्यांनी ही शेती केलेली आहे. तेव्हा त्याच्याबद्दलचा प्रवास आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आज आपण एका गावामध्ये एका शेतावरती आहोत आणि त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे. याबद्दल आपण त्यांच्याशी बोलून अधिकची माहिती घेणार आहोत. मॅडम, तुमचं नाव?
1: माझे नाव सुरेखा शिवानंद पुजार.
0: ही जी शेती तुम्ही केलीत ती कधीपासून याची सुरुवात झाली आणि मुळात तुमच्या डोक्यात ही आयडिया आली कशी?
1: मला अगोदरपासून काहीतरी एक फळांचं बगीचा करायचं इच्छा होते. रिटायर झाल्यानंतर टाइमपास कसं करणार म्हणून विचार करून यूट्यूबमध्ये बघत असताना हे ड्रॅगन फळांचं भाग बघितलो आणि ते सारखं बघून बघून करायचंच मन ठरून मी हे केलो. मी 21 मार्चमध्ये रिटायरमेंट झालो. 6 महिने हेच सगळ्याकडे हे बघत बघत एकदा हावेरीमध्ये जाऊन बघितलं एक भाग, नंतर आणि बघूया म्हणून बराडला जाऊन तिथं बघितल्यानंतर मला करायचंच म्हणून ठरून मला हे रोपांचं ऍड्रेस देऊन आलो. मी 1 एकरे 10 गुंठेचं भाग केलेला आहे. आता मार्च 13 ला केलो, 2 वर्ष झाले. आता 24 मार्चला 2 वर्ष झाले. ते 18 महिन्याला फळ यायला सुरुवात केले. ह्या वर्षी जरा जास्त झाले. ते 3 वर्षानंतर फार फळ येतात म्हणून सांगितले. आम्हाला पण आता असं वाटते की हे छान फळ येते म्हणून.
0: हा, 2 वर्ष 3 महिने झाले हे लावून. मग हे तुम्ही बियाणं रोवलं होतं की डायरेक्ट म्हणजे थोडीशी छोटी अशी रोपं आणली होती?
1: छोटी रोपं आणले होते. बियामधून पण काढतात म्हणे. ते वेळ होते म्हणून मी 3 महिन्यात दिले. त्याने ऑर्डर देऊन आले होतं ते रोप दिले.
0: अच्छा, मग युट्यूबवर बघून ही कल्पना तुम्हाला आली असं तुम्ही म्हटलात. अर्थात आता इंटरनेटचा उपयोग कोण कसं करते त्याच्यावरती खूप सारं डिपेंड असते, पण तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे इंटरनेटचा वापर केलात. पण तरीसुद्धा ड्रॅगन फ्रूट हे काय आपलं भारतीय फळ नव्हे कदाचित, पण ड्रॅगन फ्रूट आपल्या इथं येईल की नाही किंवा त्याला कशी जमीन पाहिजे तो सगळा अभ्यास करणं आणि मग ह्याच्यामध्ये उतरणं, मग ती सगळी जी पूर्वतयारी असते ती कशा पद्धतीनं केलात?
1: मॅडम, काय झालंय, माझा मुलगा एकदा ते युट्यूबमध्ये बघून मला एक व्हिडिओ पाठवला. ते बघितल्यानंतर मला डोक्यात आले, आमचं मिस्टर रागवत होते. मी रात्री त्यांनी झोपल्यानंतर बघत होते. बघून काय झाले, मी वाट काय तरी असू दे, ते होऊ दे न होऊ दे बघायचंच म्हणून मन ठरवून सुरुवात केले काम. आणि करताना खूप हे झाले का म्हटले, नवीन म्हटल्यानंतर मला पण त्याच्याबद्दल काय हे नव्हतं, आयडिया नव्हतं. तरी पण त्याने बघितलं तेवढंच मी नंतर मीच विचार करून त्यांना सांगून करून घेतले.
0: मग ही रोपं जी आहेत ती तुम्हाला कुठं मिळाली, त्याची इन्क्वायरी कशी केलात तुम्ही आणि त्याच्यासोबत म्हणजे अनेक लोकांचा गायडन्सही तुम्हाला मिळाला असेल तर आणि मग नंतर तुम्ही पुढे गेला असाल तर त्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही फॉलोअप घेतलात?
1: मॅडम, ते रोप त्यांनी सांगितले मला, तुम्ही काय काळजी करू नका मॅडम, आम्ही 2 वर्षपर्यंत तुम्हाला माहिती देत असतो म्हटले. खरं रोप घेतल्यानंतर त्यांनी बिझी असताना त्यांचं एवढं आम्हाला हे मार्गदर्शन मिळालं नाही. नंतर मी काय केले, युट्यूबवर बघून आणि नंतर आमचं एरियाचं अग्रिकल्चर ऑफिसर आहे ना, त्याने एकदा अचानक त्याने व्हिजिट दिली. ते जात असताना काय हे बघून मग त्यांनी आम्हाला त्यांचा खूप आम्हाला सहकार मिळाले. नंतर आता DD सर आहे ना, महांतेश मुरगुड सर, त्याने फार खूप आम्हाला हे सावयवाची कसं करायचं ते मार्गदर्शन दिले. ते त्यांनी सांगितले मला बेळगावमध्ये हे तिथं तुम्ही जाऊन सुमनांजली मॅडम म्हणून आहे त्यांचं नाव पण सांगितले, त्यांना फोन करून सांगितले. नंतर असं मिळून मला ते जरा ह्याला कसं आम्ही फर्टिलायझर वापरायचं काय केलं तर कसं होते आणि इथं काय होते मॅडम हे खतामध्ये असतात की एक हे नंतर डोणे हुळा म्हणतात तिला. आता एक रोपं दाखवते तुम्हाला, ते आत मुळं खातात. नंतर मला आणि युट्यूबमध्ये बघितलो त्याला काय करायचं म्हणून त्याला काय म्हणतात मेटारिझम म्हणून हे ते पण सावयव ते घातल्यानंतर ते बरोबर झाले. आता सावयवचं मला काय आता रासायनिक करायचं नाही, सावयव केले तर आमचं चांगलं होते म्हणून आता हा आता हे पण केले बघूया म्हणून काय ते ते कळी ठेवल्यावर 7 दिवसानंतर ते घालायचं एक एक ह्याला एक एक लिटर घालायचं एक एक आंबेनं असं करून एवढ्यापर्यंत आलो 2 वर्ष. ते केल्यानंतर ते 3 वेळा अग्रिकल्चर ऑफिसर व्हिजिट दिले आणि फ्रुट्स आमचं हे 24 ईसवीमध्ये हे केलं ना मला पुष्प प्रदर्शनमध्ये फर्स्ट आले आणि हा प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून पण त्याने आम्हाला सन्मान केले.
0: बरोबर, म्हणजे 2 वर्ष 3 महिने 3 महिन्याचं आता पीक आहे तुमचं किंवा ही जी झाडं लावलेली आहेत ती आहेत. मग फुल असं फेजमध्ये ही फळं देण्याला स्टार्ट होणं किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे त्याच्यामधून प्रॉफिट ते मिळणं त्याला कधी सुरुवात होते?
1: मॅडम त्याने काय म्हटले 18 मंथ्सला थोडं थोडं येत जाते आणि 2 वर्षानंतर थोडं येते. आमचं अर्धा खर्च पण येत नाही म्हटलं होतं असंच आहे. 3 वर्षापासून आमचं पैसे येते, आम्ही गाठलेले पैसे 3 वर्षामध्ये येते, 4 वर्षानंतर आम्हाला प्रॉफिट असं वाटते मला. त्याने पण असंच सांगितलं होतं.
0: अच्छा,
1: ओके मॅडम.
0: मग आता हे जे प्लांटेशन तुम्ही केलंय त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं हवामान अगदी म्हणजे योग्य आहे याला?
1: मॅडम फार थंड पण नको याला, फार ऊन पण नको, समशीतोष्ण म्हणतो की असं हवामान पाहिजे. आणि माती पण लाल माती असते ना, खडक मस्त खडक आणि लाल खडी असते ना त्या भूमीला चांगलं येतं म्हटलं ना. फर्स्ट मला काय तेच वाटले आमचं जमीन तसं आहे मग येते म्हणून मी हे करूनच हे केलं.
0: आणि मग पाणी कसं लागतंय?
1: पाणी 4 दिवसानं आम्ही 4 तास सोडतो, जास्त नको म्हणतात तरी पण 4 दिवसाला तरी पाहिजे, 4 तास त्या 4 तास सोडतो. आणि उन्हामध्ये 8 दिवसाला सोडायचो, उन्हामध्ये जास्त सोडले तर हे होते म्हणे
0: हां.
1: आणि पुढं एप्रिल मे मध्ये हे काय म्हणतात मग्गी घे मग्गीला कळी कळी येते ना, कळी येते ते ट्रेस व्हायला पाहिजे म्हणे पानं. पाणी जास्त असले तर उत्पन्न जास्त येत नाही, ते पाणी टच होऊन हे चिपटासारखं व्हायला पाहिजे म्हणे नंतर फुल कळी फार पडतंय म्हटल्यानंतर थोडं थोडं पाणी कमी करायचं तेव्हा. आणि उन्हामध्ये ज्याला सनबर्न येते ते सनबर्नला आम्ही जानेवारीपासूनच तयार करून घ्यायला पाहिजे, नाहीतर फार 35 डिग्रीपर्यंत चालते. ह्या वर्षी 36-37 झालं ना, म्हणताना जास्त येलो झाले तेच प्रॉब्लेम. अगोदर आम्ही तयार करून घ्यायला पाहिजे नाहीतर पानं वेस्ट होतात, पानं वेस्ट गेले की आम्हाला उत्पन्न जास्त येत नाही, फळ येत नाही. त्यासाठी ते अगोदर आम्ही सनबर्न व्हायचं नको म्हणून ते आम्ही कॅव्हलिन म्हणून एक मिळते व्हाईट कलरचं ते लावले तर चालते आणि चुना लावलं तर पण चालते.
0: म्हणजे ते झाडाला लावायचं?
1: झाडाला लावायचं, ब्रश ना आम्ही लावून घ्यायचं घरी लावून. होय होय म्हणून असं केलो, 3 वेळा केलो, एकदा लावलो आणि पाऊस आले.
0: अरे बापरे, मग ते सगळं धुवून गेलं.
1: हो, आणि एकदा लावले आणि पाऊस आले.
0: अरे रे रे,
1: असं होते ते जानेवारी पासून आम्ही केले तर जे जास्त होत नाही. आम्हाला एवढं ते हे आलं नाही म्हणताना आम्ही मार्च मध्ये करायचं म्हणून ठेवलं ना ते आम्हाला जरा जास्त हे झाले, पानं जास्त येलो झाले होते. आता तुम्हाला दिसत नाही सगळं आणि पाऊस पडले की नाही चेंज होते आणि ग्रीनरी येते.
0: मग तुम्ही तुमच्या शेताची तयारी करण्याआधी किंवा ही रोपं लावण्याआधी किंवा रोपं लावून झाल्यानंतर इतरही कुणी शेतकऱ्यांनी असं काही प्रयोग केला असेल तर त्यांच्या शेतावरती जाऊन वगैरे त्यांच्याकडून काही माहिती घेतलीत?
1: हा मॅडम, काय बैलंगलचं एक इंजिनियर आहे ते महेश लिंबेनर म्हणून, तो पण आल येऊन बघून नंतर ते पण केले आता. आणि इथं बिदरगड्डी म्हणून एक गाव आहे त्याने पण केले आम्ही केल्यानंतर बघून. आणि बुडरकट्टीमध्ये एक केले आम्ही केल्यानंतर बघून, त्याने पण सर आहे त्याने पण केले म्हणून. आता काय होते तुम्ही काय करता तुम्ही काय करणार असं विचार
0: डिस्कशन
1: होऊन आम्ही सुधारण करून घ्यायला येते. आणि हे पण चांगलं आहे म्हणून आमचं कृषी इलाके आहे ना, त्याने वरच्यावर 6 महिन्या 3 महिन्या ते व्हिजिट देतात आणि त्याने पण आम्हाला मार्गदर्शन देतात. तेच मला अगदी

0: ना म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी आपण तयारही राहायला पाहिजे, कारण हे कसं येतंय काय होतंय ते आपल्यालाही माहिती नसतंय, काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता असतेच त्याच्यामध्ये, आणि लोकांचं बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे. ती सगळी तयारी करूनच आपल्याला ह्याच्यामध्ये उतरावं लागतं, आणि तो तुम्ही तेवढं मोठं धाडस तुम्ही केलं आणि त्याचं फळ तुम्हाला आता मिळालं, अर्थात ह्याच्या या गोष्टीसाठी 2 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागली, पण अजूनही तुमची परीक्षा सुरूच आहे मला वाटतंय. कारण अजूनही ज्या पद्धतीनं तुम्हाला अपेक्षित आहे ती याची अजून सुरुवात झालेली नाहीये, पण ती हळूहळू नक्कीच त्या प्रगतीपथावर आहे. जे आम्ही आता शेत बघतोय ते बघून आम्हालाही वाटतंय की नक्कीच त्याची सुरुवात आता होईल लवकरच. सो आता एवढं सगळं तुम्ही केलात, एवढं मोठं धाडस तुम्ही केलं, मग या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कुणाकुणाची साथ मिळाली?
1: मॅडम आमचं मिस्टर पण त्यांचं नाव नाही सीत, त्यांनी कशाला पाहिजे म्हटले अगोदर, आता त्यांना पण अगदी आनंद आहे, ते त्यांनी साथ दिले. आणि आमचं मुलं दोन्ही मुलं पण सून पण ते अग्रीमध्ये आहे ना, ते पण वरचेवर विचारत असते, त्यांनी पण आम्हाला सगळ्यांनी साथ दिले. आमचं शेतकरी करणारे ते लोक पण ते आता इथं आल्यानंतर सगळ्यांचं ओळख झालं ना. आम्ही पण गावामध्ये राहत होते केव्हा त्याने 6 महिन्यामध्ये एकदा येत होते, आता इथं आल्यानंतर सगळे गावांचंच ओळख झाले आता. ते एक आनंद होते ते, आणि सगळ्यांनी आणि कामं करायला लोक पण पाहिजे. हा आमचं आणि त्यांचं हे असतानाच काम चांगले होते, आम्ही एकटं काय करणारे होते, सगळ्यांचं सहकार असले तर हे शेतकरी हा गडी लोक पण पाहिजे. त्यांनी पण येतात मॅडम, अगदी लावून घेतले ना आता. 4 लोक फिक्सच, 4 लोक पाहिजे असत, 15 दिवस एकदा 1 महिन्यामध्ये हे काय म्हणतात तुम्ही कसा काढायला,
0: कचरा काढायला
1: आणि गोबर घालायला आणि पटेलं सगळं हे करायला, गडीच पाहिजेच,
0: हा
1: सगळ्यांचा सहकार पाहिजे.
0: मग हे जे आता तुम्ही सांगितलं की सेंद्रिय शेतीच तुम्ही करत आहात, कारण आता रासायनिक शेती करून उपयोगाचं नाही, आणि ते करत असताना ते सेंद्रिय शेती करत असताना म्हणजे खताचा वापर कसा कोणत्या पद्धतीने करावा, किती किती दिवसांनी आपण कुठलं खत वापरलं पाहिजे किंवा कुठली फवारणी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळतं आणि तुम्ही ते कसं करता?
1: मॅडम स्वतः पण युट्यूब वगैरे करून बघितलं हे केलो, आणि आता महेश रासापनावर पण सर एक अग्रीचं आहे, त्यांनी इथं सगळा प्लॉट व्हिजिट करतात, आता त्यांनी पण व्हिजिट देऊन त्यांचं मार्गदर्शन पण घेतो. आणि फ्युचर बैठक म्हणून हे ते सेंद्रिय खताचे ते पण व्हिजिट देतात ना, त्यांनी पण मेट्रायझम सगळं त्यांच्याकडे मिळते, त्यांचं सगळ्यांचा सहकार घेऊन मी आता करत आहे. आणि हे खूप म्हणजे हे ड्रॅगनचं फळांचं वैशिष्ट्य म्हणजे डेंगूला बिळी पेशी कमी होतात ना, एक दिवसातच वाढ होते हे फळं खाले तर, आणि रोगनिरोधक शक्ती जास्त होते, आणि कॅन्सर पेशी पण हे होतात म्हणे लॉस होतात हे केले तर, म्हणजे कंट्रोलमध्ये राहते. हा बीपी शुगरवाल्यांना तरी अगदी चांगलं हे, बीपी लोकांना सगळ्या हे रोगांना हे रामबाण म्हटलं तर पण हरकत नाही असं आहे हे फ्रुटचं, खुशी आहे.
0: बरोबर, कोरोना आल्यानंतर बरीच अशी फळं आपल्याला माहिती झालीत की ज्याचे गुणधर्म एवढे चांगले आहेत, आणि आपल्या मार्केटमध्ये म्हणजे इथल्या लोकल मार्केटमध्ये ही सगळी फळं आपल्याला अवेलेबल असतात आणि ते आपण खातो. तुम्ही मगाशी बोलता म्हटलात की ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक जाती आहेत, तर त्या किती आहेत आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती जातींचा प्रयोग केलाय?
1: मॅडम विचार केल्यानंतर 150 तऱ्हेचे झाड आहे म्हणे ड्रॅगनचं. आम्ही 2 तऱ्हेचे लावले, एक पिंक म्हणून एक जम्बू रेड, असं दोनच आम्ही बघूया म्हणून लावलो. टोटल 2900 रुपये, हा 1 एकर आणि 10 गुंठेचं शेत आहे, त्याच्यामध्ये 726 फूल आहे, आणि एक कांब्याला 4 लोप लावायचं, आणि वर रिंग त्याच्यामध्ये 2 सिस्टीम आहे, एक हे फूल आणि रिंग आणि एक ट्रॅली सिस्टीम म्हणून. ट्रॅली ह्याच्यामध्ये काय होते फार म्हणजे आम्ही आता 3000 रुपये असले तर त्याला 6000 उत्पन्न जास्त मिळते. ह्याच्यात एवढंच

0: शेतीमध्ये उत्पन्न जास्त मिळते म्हणून आता जास्त लोक ते पण करायला लागले. खर्च जरा जास्त येते, ह्याच्यापेक्षा जास्त येते म्हणे. ते बैलंगलचं महेश लिंब्यानवर म्हणणं आहे ना, तो ट्रॅली सिस्टम केलं, ते 6,000 हे केले म्हणे रोपं.
1: मग ही सगळी रोपं तुम्ही लावलात आता, आणि या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती पण तुम्ही त्याचाही अभ्यास केलात. ह्या ज्या दोन जाती तुम्ही सांगितल्या, त्याचे गुणधर्म किंवा त्याचे जे खाल्यामुळे जे आपल्याला बेनिफिट्स मिळणार आहेत, ते सगळे वेगवेगळे आहेत की एक सेमच आहेत?
0: हा, ड्रॅगन फ्रूटचं हे बेनिफिट सेमच. ते कलर एक व्हाईट मिळते, आता रेड मिळायला लागले, आणि ब्लॅक पण आहे म्हणे. ब्लॅक कलरचं पण हे ड्रॅगन फ्रूट्स आहे म्हणे. आमचं काय पिंक आहे, स्वीट आहे. ते व्हाईट थोडं जास्त स्वीट आणि नसते, आंबट आणि सप्पग असते ते व्हाईटचं. म्हणताना आता अगोदर व्हिएटनाममधून येत होतं ना, तेव्हा कात होतं. आता हे रेड आल्यानंतर सगळं ते व्हाईट कमी केलेत. हां, सेम गुणधर्म सेम असते.
1: कोरोना आल्यापासून म्हणा, म्हणजे बरीच लोक आपल्या गावावरती परत आले, काही जणांचे जॉब गेले, त्याच्यामुळे मग शेतीकडे वळायला लागलीत लोक. मग असं जे यूथ जनरेशन आता काही शेती करण्याच्या मार्गावरती असेल, कारण असं काहीतरी नवीन प्रयोग केल्यानंतरच त्याच्यातून आपल्याला जरा उत्पन्न जास्त मिळू शकतं. आपली जी पारंपरिक शेती आहे, म्हणजे एकच पीक घेणं, वर्षानुवर्ष तेच पीक घेणं, त्या ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या थोड्या बदलल्या पाहिजेत असं आपण सगळीकडून ऐकतो. आणि असं काहीतरी नवीन प्रयोग जर करणारे काही युवक असतील, युवा शेतकरी असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
0: मॅडम, खरं म्हणताय तर आम्ही अगोदर आम्ही बरे सोयाबीन ऊस तेवढंच म्हणून त्याच्यामध्ये काही लाभ नाही, तरी पण त्यांनी काय म्हणतात हेच आम्हाला चांगलं म्हणतात. खरं आताचं मुलं काय करायला पाहिजे, युवा पिढीने ते नवीन काय धैर्य घेऊन आम्ही पुढं पाऊल टाकायलाच पाहिजे. पुढं पाऊल टाकले तर आम्हाला केव्हा पण अयशस्व मिळणारच नाही, यशस्वच मिळते. हे उदाहरण मी बघूया म्हणून आम्ही नवीनच केलो, तरी पण एक वर्षामध्ये आम्हाला कळालं ह्याच्यामध्ये आम्हाला प्रॉफिट मिळते. म्हणून करायलाच काय हरकत नाही, हे नवीन काहीतरी आम्ही करायलाच पाहिजे. हां मॅडम, आता आम्हाला धोक्यात आहे ते एक एकरे तरी हे काय मिश्र कृषी म्हणतात की अरण्य कृषी, ते केले तर पण एवढं हे मिळते म्हणे. त्याला गोबर नाही, काही काम नाही, फक्त झाडं लावायचं, त्याने व्यवस्थित रोप हे करून घ्यायचं. 3 वर्षानंतर आम्हाला काही हे नसताना हे कसं काढायचं नाही काय नाही, तेच गोबर होते. अरण्यामध्ये कसे होते ना ते, असं होते. असं काहीतरी आताचा युवा पिढीने करायलाच पाहिजे. मी सगळ्यांना सांगतो इच्छितो.
1: अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा नवीन काहीतरी प्रयोग करून खूप चांगलं उत्पन्न घेतलंय. आधुनिक शेतीचा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे आणि तसा उपयोग करून घेऊन मग त्यांचं उत्पन्न वाढल्यावर त्यांच्याही मनाला जरा समाधान वाटतंय. पण जी अशी पूर्वीपासून चालत आलेली लोक आहेत, त्यांचं जरा असं माइंडसेट झालेलं असतंय आणि ते बदलणं जरा कठीण जात आहे, आणि अशा वेळी मग सगळा गोंधळ होतो त्यांचाही. पण त्यांनी जरा स्वतःला युवा पिढीच्या ह्याच्यानुसार, मतानुसार किंवा बदलत्या काळानुसार स्वतःलाही जरास बदललं पाहिजे. तुम्ही जसं सांगितलं की म्हणजे खडका अशी थोडीफार जमीन असली तर त्याच्यामध्ये हे पीक चांगलं येऊ शकतं, पाण्याचाही प्रमाण कमी असतं, म्हणजे जास्त पाणी लागत नाही, हवामानही योग्य ते आहे, जे आपल्या बेळगाव किंवा आसपासच्या भागामध्ये जे योग्य हवामान आहे ते याला सुटेबल आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहे, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही याच्यामध्ये उतरलात आणि खूप चांगला असा आता तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतोय. तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सांगितलं की अरण्य कृषी ही एक नवीन संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय. मग हे जे आता रोप तुम्ही लावलेलं आहात, ते रोप आपण म्हणजे एकच लावायचं की त्याच्या सोबत आपण आणखीन कुठलं तरी क्रॉप घेऊ शकतो?
0: हे अंतर कृषी म्हणून करायला पाहिजे मॅडम. ते एकच ला ह्याच्यामध्ये आम्ही हेच विचार करूनच हे ड्रॅगन मध्ये आम्ही महागणी आफ्रिकन महागणी म्हणून लावलेलं आहे. ते 15 वर्षाला येते म्हणे कटिंग. एक गन फुटला 2,000 आता आहे म्हणे. 1 कोटीचं होते म्हणे, 2 कोटी असेल तर 1 कोटी तरी होणारच 15 वर्षानंतर. असा विचार केले तर आम्ही पुढं जाऊ शकते. आत्ताच युवा पिढीने खरंच विचार करायलाच पाहिजे. आम्ही हे केले तर त्याने असंच ऊस लावले तर काय, 3 वर्षामध्ये येते. एकदा लावले तर 3 वर्ष येते. खरे किती येते आता मला बघितल्यानंतर, 1 एकरेला 30,000 पडते खर्च सगळं घेऊन. मग हे खर्च सगळं काढले तर पण एक एकरीला 10 लाख येते म्हणे. 3.5 लाख आम्ही मेंटेनन्स काढले तर 50-60 लाख उत्पन्न येते. कमी शेती असल्याने खेळ तर त्यांना फार चांगलं आहे.
1: मग ही शेती ह्या रोपांसाठी तयार करण्यापासून आतापर्यंत तुम्हाला किती खर्च आला आणि सरकारकडून किंवा डिपार्टमेंटकडून तुम्हाला काही मदत मिळाली?
0: मॅडम आम्ही यूट्यूबला यूट्यूबमध्ये बघितल्यानंतर 6 लाख खर्च येते म्हटले. खरे आता आम्हाला नवीन असल्यामुळे डबल खर्च झाले. म्हणताना 20 पर्यंत झाले. सगळ्या 3 वर्ष आले, 2 वर्ष कम्प्लीट झाले. खरे ते होते असेल तरी पण खर्च येते मॅडम, 10 लाख तरी येते. हां आम्हाला जास्त माहीत नाही म्हणून ते कंपाऊंड करायला जास्त आले तरी पण खर्च येते. ते खर्च येते का म्हटलं तर एकदा लावले तर 25 वर्ष येते. वन टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणताना ते काय झाले तर पण काय हे नाही.
1: या रोपाचं आयुष्य किती आहे?
0: तेच मॅडम 25 इयर्स 30 इयर्स आहे म्हणे तरी 25 इयर्स 20 वर्ष पण आले तर काय होते. हां 20 लाख केले तर वर्षाला 1 लाख खर्च झाले सर आम्ही धरले तर. आम्हाला 2-5 वर्षामध्ये सगळं येते की 1 वर्षाला 10 लाख आले तर 6 लाख 1 एकराला 6 लाख कुठलं ह्याच्यामध्ये मिळते? मिळत नाही. लाभ तरी आहे.
1: थँक्यू सो मच मॅडम, आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून. आणि हे जे ड्रॅगन फ्रूटची जी शेती तुम्ही केलाय खूप सुंदर आले. आल्यानंतर अगदी खूप छान असं समाधान वाटतं मनाला. थँक्यू सो मच आम्हाला एवढा वेळ दिलात आणि एवढी सगळी माहिती आमच्यासोबत शेअर केली त्याबद्दल.
0: मॅडम तुम्ही पण तिथून इथपर्यंत येऊन आम्हाला पण खूप आनंद झाले. तुम्हाला हृदयपूर्वक धन्यवाद देतो. का म्हटलं तर काहीतरी आम्ही केल्यानंतर कोणतरी चांगलं म्हटल्यानंतर काहीतरी एक मनाला हे होते ते अनेक शक्ती येते. पुढचं काम अनेक करायला आम्हाला प्रोत्साहन येते. त्यासाठी तुम्हाला तुमचं सर्व मंडळींना मी मनापूर्वक आमचं मिश्रांचं तर्फे पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो.
1: होता आजचा केली कृषी मित्र हा कार्यक्रम, ज्यामध्ये आपण सुरेखा शिवानंद पुजार यांना ऐकलं. बैलहोंगल तालुक्यातील मेठाळ गावच्या त्या रहिवाशी आहेत आणि शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. ड्रॅगन फ्रूट्स जे सध्या आपल्याला जिकडे तिकडे हे फ्रूट पाहायला मिळतं त्याचे अनेक फायदे आहेत. त्याचे गुणधर्म अतिशय चांगले आहेत, तब्येतीसाठी चांगलं आहे ते. या फळाची त्यांनी शेती केलेली आहे आणि त्याबद्दलचीच अधिकची माहिती आपण आजच्या भागात ऐकली. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनुष्य पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन. बंदोपर्यंत तुम्ही एकत्र वेणू फोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

शुभोदया शुभोदय प्रीति स्नेहितर नमस्कार नमस्कार नमस्कार केल्ता इदरा मेनु ध्वनि 90.4 FM इदु के एल ई कनसु बेलगावी मोट्टमोदल रेडियो केंद्र निम्मोंदिगे नानु मंजुनाथ पै निम्म मने पक्कदल्लि अप्पक्क प्रीतिय हुडुग आत्मीय स्नेहितर शुभ रविवारद स्पेशल कार्यक्रमदल्लि यस निम्मोंदिगे नावु स्पेशल कार्यक्रमदल्लि तम्मेल्लरिगू स्वागत मदुवे आगिरलि बर्थडे पार्टी आगिरलि वेलकम ड्रिंक अट्लीस्ट नम्म बाल्यद दिनगळल्लि रसना कोड्तिद्रु वेनु ध्वनिय आरंभदल्लि ಅಂದ್ರೆ ಓಪನಿಂಗ್ನಲ್ಲಿ ಒಂದು ಗೀತೆ ಮುಖಾಂತರ ತಮ್ಮೆಲ್ಲರಿಗೂ ಸ್ವಾಗತ ಸುಸ್ವಾಗತ. ಎಸ್, ಓಪನಿಂಗ್ ಗೀತೆ ಕೇಳಿ ಮಜಾ ಮಾಡಿ, ತದನಂತರ ವಿಷಯ. ಎಸ್, ನಿಮ್ಮೊಂದಿಗೆ ನಾವು ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಬರೀ ಗೀತೆಗಳು ಅಲ್ಲ, ನನ್ನ ಮಾತು, ಮಾಹಿತಿ ಆ್ಯಂಡ್ ಮನರಂಜನೆ. ಓಪನಿಂಗ್ ಗೀತೆ ಕೇಳಿ ಮಜಾ ಮಾಡಿ.

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. ऍलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येते. जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केली विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केली युनिव्हर्सिटी कॅम्पस, नगर बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331.

0: ಪ್ರಪ್ರಥಮ ಬಾರಿಗೆ ನಿಮ್ಮ ಹುಬ್ಬಳ್ಳಿಯಲ್ಲಿ ನವ ಹಾಗೂ ಯುವ ಉದ್ಯಮಿಗಳು, ಸ್ಟಾರ್ಟ್ಅಪ್ ಬಿಸ್ನೆಸ್ಗಳು, ಸ್ವ ಉದ್ಯೋಗ ಆರಂಭಿಸುವವರಿಗೆ ಇದೊಂದು ಸುವರ್ಣ ಅವಕಾಶ. ನಿಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳನ್ನು ಆದಾಯವಾಗಿ ಪರಿವರ್ತಿಸುವ, ಕನಸಿನ ಉದ್ಯಮಕ್ಕೆ ಸುಭದ್ರ ಬುನಾದಿ ಹಾಕುವ, ಉದ್ಯಮ ಸ್ಫೂರ್ತಿ ನೀಡುವ ಒಂದು ದಿನದ ಸ್ಕಿಲ್ ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಕಾರ್ಯಾಗಾರ ರವಿವಾರ ದಿನಾಂಕ 18 ಅಕ್ಟೋಬರ್ 2026 ಎಂಪವರ್ 365 ಕಂಪನಿಯಿಂದ ಕಂಪನಿಯವರೆಗೆ ಲಾಭದಾಯಕ ಯಶಸ್ವಿ ಉದ್ಯಮಿಗಳಾಗಲು, ಕೌಶಲ್ಯ ಅಭಿವೃದ್ಧಿಪಡಿಸಿಕೊಳ್ಳಲು ಇಂದೇ ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ನೋಂದಾಯಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9513519666. ಗಿಕೋನಾ ಸಕ್ಸಸ್ ಸ್ಟ್ರಾಟಜಿ.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NIAC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाईन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 0831244444, एक्सटेन्शन 4327.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. महिला जगत या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण या कार्यक्रमामध्ये भेटणार आहोत संगीता एस पाटील यांना. त्या मूळच्या हलगा गावच्या आहेत आणि त्या गेल्या काही दिवसांपासून रिक्षा चालवतात. रिक्षा चालवण्याचा प्रवास त्यांचा कसा चालू झाला हा आपण त्यांच्यासोबत बोलून जाणून घेणार आहोत. तेव्हा जास्त वेळ घालवता कार्यक्रमाला सुरुवात करते. एक लेडी आपण स्कूटर चालवताना पाहतो किंवा सायकलही चालवतात, कार चालवतात, आणि रिक्षा चालवणाऱ्या लेडीज ह्या खूप कमी आहेत. मला वाटतंय कुणी नसावंच शक्यतो. बेळगाव शहरामध्ये दोनच लेडीज आहेत असं मी ऐकलं, तर त्यापैकी एक संगीता एस पाटील माझ्यासोबत माझ्या स्टुडिओमध्ये आहेत. मॅडम, वेणुधुनीच्या स्टुडिओमध्ये तुमचं स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: आज आपण तुमचा रिक्षा चालवण्याचा प्रवास कसा सुरू झाला याबद्दल थोडस आपल्या लिस्नरना सांगणार आहोत. तर तुम्ही मूळच्या कुठल्या तिथून सुरुवात करूया? मी सांगितलंच आहे हलगा गावच्या, पण तरी सुद्धा तुमचं शिक्षण कुठं झालं आणि किती पर्यंत शिकला?
1: आम्ही माहेर गांधीनगर.
0: बर.
1: तिथं शिक्षण आमचं PUC सेकंड इयर पर्यंत झाले आहे.
0: बर.
1: आणि नंतर मॅरेज झाल्यानंतर आमचे मिस्टर वारलेत 15 वर्षानं, आता वारून 16 वर्ष झाले. तेव्हा दुकान चालवत होते पूर्वी. ते दुकान चालवताना आता 1 वर्ष झालं रिक्षा घेऊन. म्हणजे तर ह्यांचं रोटरी क्लब वाले, वेणुग्राम रोटरी क्लब वाले, ते लेडीजला द्यायचं म्हणून हे केलेले.
0: अच्छा.
1: दोन आमच्या गावातले कोणाला चॉईसिंग करून द्यायचे होते. त्यांनी एक दोघ जण सांगितले ह्यांनी चालवतील, ह्यांना हेल्प होते म्हणून. त्यांनी दिल्यानंतर आम्ही स्वतः चालवायला चालू केले. ते ऍक्च्युली दुकानचं सामान हाणायसाठी म्हणून घेतलेलं आम्ही. दुकान तेवढं चांगलं चाललं जर नाही, म्हणूनच आम्ही हे रिक्षाचं पॅसेंजर आणि फिक्स कस्टमर इकडे बाहेर आल्यानंतर आम्हाला सगळं ओळख झालं. आणि आमच्या फ्रेंड सर्कल मध्ये पण सगळं नंबर घेऊन कॉन्टॅक्ट करतात.
0: अच्छा अच्छा. म्हणजे मिस्टर वारले आणि मिस्टर वारल्यानंतर तुम्ही ही रिक्षा चालवण्याकडे वळलात?
1: नाही,
0: ते एक दुकान चालवत होते किराणा मालाचं. अच्छा. गावामध्येच?
1: गावामध्येच होते. त्यांनी चालवत होते त्यांच्या.
0: म्हणजे तुमचं स्वतःच दुकान?
1: स्वतःच दुकान.
0: अच्छा. म्हणजे दुकान चालवत होते आणि ते साहित्य आणण्यासाठी म्हणून तुम्ही रिक्षा चालवायची सुरुवात केला. पण रिक्षा चालवणं हे कसं काय डोक्यात आलं, म्हणजे हे आपण करावं असं कसं काय वाटलं तुम्हाला?
1: काय तर करायचं म्हणून एक मनाचं बिझनेस होतं ना पहिल्यापासून. काय तर करायचं आणि वेगळं काय तर करायचं म्हणून फार हे केलेले. आता त्यांनी पण हेल्प करतो तुम्ही घेता काय असं म्हणून विचारल्यानंतर आम्ही हो म्हटले.
0: बर.
1: आणि 2-व्हीलर चालवत मी 15 वर्ष झालं आता.
0: बर.
1: त्याच्यामुळे मला इझी झालं. 1-8 दिवस त्यांनी कंपनीवाले ट्रेनिंग दिले.
0: अच्छा.
1: 8 दिवसानंतर आम्ही शिकले आणि 2 महिने असं तसं आमचं बाजूचा आमचा फ्रेंड येत होते त्यांचं सगळं त्यांच्या बरोबर घेऊन शिकून 1-2 महिने तर आम्ही परफेक्ट झाले. नंतर बाहेर आल्यानंतर एक कस्टमर मिळायला लागले, फोन नंबर मिळायला लागले. बाहेर आल्यानंतर कुठे तर बाहेर आलं तर हात करतच असं लेडी असं सगळ्याकडे आम्ही बस स्टॉप स्टेशनकडे
2: उसको मर्ज करते हैं.
0: ओके.
2: एंड अनदर इम्पोर्टेंट थिंग, एंग्जाइटी को डिफरेंशिएट हम जब करते हैं, ये जो बहुत ज्यादा विचार करना, ये
1: वरती बोलवतात.
0: अच्छा अच्छा.
1: सकाळी 10 वाजेपर्यंत स्टेशन कडे त्यांनी फोनवरती बोलवल्यानंतर आणि कस्टमर मिळतात असं. नंतर येतात फ्रेंड सर्कल मध्ये मिळतात आणि मॅडम त्यांनी आहेत त्यांनी मिळतात, सगळं फोनवरती बोलवतात.
0: अच्छा. म्हणजे तुम्ही कोणत्या एका स्टँड वरती रिक्षा लावून?
1: काही
0: नाही. अच्छा. म्हणजे तुमच्या पर्सनल कॉन्टॅक्ट वरती? तुम्ही
1: कॉन्टॅक्ट वरती आणि कुठे थांबले तिथं मिळतातच कस्टमर.
0: अच्छा. मग असे काही नियम असतात वाटतं ना की दुसऱ्या स्टँडवर, म्हणजे त्या स्टँडचेच असावेत रिक्षावाले, दुसऱ्यांनी जाऊ नये असं काहीतरी आहे?
1: नियम आहे त्यांचं. ते स्टँड वरती घेत नाही आम्ही, जरा पुढे जाऊन घेतो नाहीतर कॉन्टॅक्ट करतात तेव्हा घेतो. असं नाही.
0: मग असं करून म्हणजे पर्सनल कॉन्टॅक्ट न म्हणजे म्हणावा तेवढा बिझनेस होतो तुमचा?
1: हा होते. जरा सुरुवात जरा कमी होता. आता 700-800 दररोज. आता मिनिमम 1-800 तर दररोज कॅल्क्युलेशन केलं तर आमचं खर्च घेऊन 1-400 तर उरतात
0: दिवसभर चालू.
1: दिवसभर म्हणजे तर 7 येतो सकाळी आणि दुपारी जरा जेवणाला वगैरे भाऊचे घरी जाते. नंतर ह्यांच्या घरी मैत्रीण आहे ह्यांच्या घरी पण म्हणजे तर ऍडजस्टमेंट करतो कुठे.
0: अच्छा.
1: दुपारचा तेवढा.
0: ओके.
1: आणि संध्याकाळी 6 म्हणजे तर घराकडे जातो. 6-7 वाजेपर्यंत तेवढंच लास्ट.
0: घरी कोण कोण असतं?
1: घरी एकटीच असते मी. दोघी मुली आहेत, मुलींना लगीन केलेले आहे.
0: बर.
1: नंतर मी एकटीच असते घरी आता.
0: आणि इकडे माहेरी कोण कोण असतं?
1: माहेरी आई आहे, भाऊ आहे, वहिनी आहे, दोन मुलं आहेत, दोन मुली आहेत.
0: होय ना, म्हणजे आपल्याला कुणाची तरी साथ असणं खूप गरजेचं आहे.
1: सगळ्याजणी मला फ्रेंड सर्कल मध्ये पण साथ दिले तर, आणि आमचे भाऊ वहिनी सगळं, आई पण सगळं साथ देतात. एक जेवणाचा टाइम म्हणजे तर हे करतात ना, हेल्प करतात तेवढं पण. आणि मटा कुठं फ्रेंड सर्कल मध्ये ह्यांचे, आमच्या हे पद्मश्री म्हणणं ह्यांचे घरी आणि एकटे भारती म्हणणं आहे. कुठं गेले तर मला फ्रेंड सर्कल मध्ये कुठं पण जेवणाचा काही त्रास होत नाही. मला काय तर त्रास आलं तर, काय दुपारी जरा रेस्ट झालं तर कुठं तिथं तिथं जवळ जात असते. असं बाहेरचं म्हणून काय हे करत नाही,
0: सगळे सांभाळून घेतात,
1: सांभाळून घेतात आणि हेल्प पण करतात. म्हणजे सपोर्ट केल्यानंतरच मला हे बिझनेसला जरा हे आलं.
0: बरोबर, तेच म्हणते, म्हणजे कुणाच्या तरी मदतीशिवाय आपण असं करू नाही.
1: तुम्ही करू नका म्हटले तर आम्हाला पुढे जायला धैर्य येत नाही.
0: होय, डिमोटिवेट होत मग. बरोबर,
1: करता करा. आणि रिक्षा ड्रायव्हर पण तसं काही एकदम हे करत नाही, एकेकाने हेल्प करतात, एकेकाने जरा हे किसतात, सगळं तसं काही नसतात. एकेकाने पॅसेंजर बोलून देतात, तुम्ही घेऊन जावा मॅडम जायला लागला म्हणतात, असं सगळं कस्टमर देतात.
0: पण कसं होतं, म्हणजे सुरुवातीला तुम्ही रिक्षा चालवायला सुरुवात केली, मग कसा अनुभव होता तो? म्हणजे टू व्हीलर चालवणं वेगळं, रिक्षा चालवणं वेगळं पडतं.
1: पहिला पहिला भीती आला मला, नंतर सगळं जण परिचय झाल्यानंतर, आणि एकटे आमचा फ्रेंड एकटे भेटलेले, त्यांनी जुने बेळावासी म्हणून, त्यांनी पण भाजी वगैरे विकतात, जेवणाचे डबे देत होते, त्यांनी पण हे करत होते, मला हेल्प केले तेव्हा. मग त्यांच्या बरोबर सोबत जाऊन जाऊन, त्यांनी पण लेडीज, आम्ही पण लेडीज, म्हणजे तर सगळं डबे त्यांनी द्यायला मार्केटमध्ये यायचं, जायचं ट्रॉफिक मध्ये जायचं, एक चार वेळा मारल्यानंतर आम्ही
0: परफेक्ट झाले. अच्छा,
1: भाजी मार्केट पण जाते, कुठं बोलवतात तिथं सगळं जाते, इकडं इकडे जात नाही, तिकडे जात नाही, काही नाही. आम्हाला काय कस्टमर केवढं देतात तेवढं हेल्प म्हणून हे करते.
0: बरोबर, म्हणजे एवढ्या सगळ्यांची मदत तुम्हाला मिळते आणि रिक्षावाल्यांनी सुद्धा तुम्हाला खूप मदत केली असं तुम्ही म्हणताय. पण तरी पण एक लेडी रिक्षा ड्रायव्हर आहे किंवा रिक्षा चालवते, हे जे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन आहे किंवा अशा ज्या नजरा असतील की काही एक बाई आहे आणि रिक्षा चालवायला, असे जे प्रश्न काही उद्भवले असतील, तो सगळा अनुभव तुमच्यासाठी कसा होता?
1: तसं म्हणतात लेडीज, म्हणून तुम्ही का रिक्षा चालवता, असं काही ह्याच्यामध्ये आला म्हण, हे फील्ड मध्ये कशाला आला, सगळं म्हणतात. खरं काय, आम्हाला इंटरेस्ट पण आहे आणि परिस्थिती पण आहे काय तर करायचं म्हणून, असंमुळे आम्ही चालवते म्हणते. एक एक जणी वर्णन करतात, तुम्ही चालवता फार हे ग्रेट आहे, आणि हे सगळे जणी म्हणजे तर असं काही नेग्लेक्ट करत नाही कोण, एकेकडे करतात एकेकडे नाही, विशेष नेग्लेक्ट कोण करत नाही, तस हाय का चालवता बरं आहे म्हणतात.
0: बरोबर, मग तुमचं ड्युटी टायमिंग सकाळी 7 ते 6 तुम्ही रिक्षा चालवत असता, दुपारी थोडा वेळ रेस्ट घेता. मग शिक्षण तुमचं 12वी झालं, मग 12वी झालेलं आहे, मग दुसरंही काहीतरी तुम्ही जॉब वगैरे ट्राय करू शकत होता?
1: ते एज पण संपलेलं होते ना.
0: अच्छा,
1: 35 ला मिस्टर वारले, नंतर आता 48 एज आहे, आता कोण आम्हाला जॉबला घेणार?
0: बरोबर,
1: प्रायव्हेट जॉबला गेलं तर केवढं देणार, 200 रुपये देणार, सकाळी 9 ला यायला पाहिजे, संध्याकाळी 8 जायला पाहिजे.
0: हो,
1: म्हणून माझा पहिल्यापासून स्वतःच आहे बिझनेस, आणि काहीतरी साईड साईड करत असते मी. होम प्रोडक्ट आहे माझं साईड.
0: काय बनवता घर बसल्या?
1: घर बसले ते बोट सांडगे आणि शेवया,
0: मशीनवरच्या.
1: अच्छा, तसं. आणि हे पळीर चटणी असते की मेथकूट चटणी म्हणतात.
0: ओके ओके,
1: ते आणि पोळी वगैरे असं सगळं घरात बनवून असं स्टॉल वगैरे पहिला लावत होतो.
0: बर,
1: आता ह्या वर्षी जमलं तर करायचं, नाही तर बघायचं. ते दुसऱ्या बायकांना एकटे दोघांना घेऊन साईड करत होतो, ते पण कस्टमर आहेत.
0: अच्छा, म्हणजे शक्यतो तुम्ही कुठल्याही स्टँडवर लावून नसता रिक्षा, कुठं तुम्हाला कॉल येतात त्याप्रमाणे तुम्ही करता, आणि घर बसल्या हे साईड बिझनेस सुद्धा तुमचा सुरू आहे, जसं जमतंय तसं तुम्ही करत असता. मग रिक्षा तुम्ही चालवणार हे जेव्हा तुमच्या डोक्यात किंवा समोरून जेव्हा तुम्हाला ऑफर आली, तेव्हा घरचे म्हणजे तुमच्या मुली असतील किंवा त्यांची फॅमिली, त्यांच्याकडून काय होतं रिएक्शन?
1: काय नाही, पहिला पहिला नको म्हटले. आमची मोठी मुलगी जरा भीते, ती तसलं नको बाई म्हणत होती. हेटल्यानंतर नंतर चांगलं झाल्यानंतर असून दे, तुला करायचं इंटरेस्ट.
0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू धोनी
1: झाले.
0: बर,
1: बघायचं केवढं दिवस हाताने होते तेवढं दिवस करायचं म्हणून प्लॅन आहे. ते रिक्षाचं कर्ज पण फेडायला पाहिजे, 2,80,000 आम्ही भरलेलं आहे.
0: बर,
1: 1,00,000 रोटरी क्लब वाले दिलेले.
0: मग काय भीती होती मनामध्ये?
1: हा, जरा भीती होती मनामध्ये, नंतर नंतर हे आलं,
0: आता सवय झाली.
1: आता सवय झाली, परफेक्ट पण झाले. आता परवा पण 40 किलोमीटर जाऊन आले बैलवंगलकडं.
0: बर,
1: जाऊन आले परवा.
0: मग येता जाता असं म्हणजे आश्चर्यानं बघणारी पण असते.
1: आश्चर्यानं खूप जण बघतात. गाडीवरनं जाताना पाठीमाग बायको बसली कोण तर बसलं तर सांगतात गाडी मारलेत लेडीज बघा आणि बघतात असं सगळं हाते. आणि तर एकटे कुठलं तर आलेले त्यांनी बस स्टॉप वरती थांबलेले आणि मला बघून काय येऊन नमस्कारच करायला चालू केले त्यांनी. मला बघून मला खूप चांगलं वाटलं. आमचं राणीच्या नमासारखं तुम्ही फार धैर्य केलं आहे दादांना काम नाही. मला तर फार खुशी झालं म्हणून एकदम नमस्कार करूनच थांबले त्यांनी असं खुशी वाटते म्हणतात.
0: बरोबर. मग असे काय अनुभव आले का या दरम्यान की म्हणजे युजुअली आता महिलांना वेगवेगळे अनुभव येत असतात आणि त्यात आणि तुम्ही रिक्षा चालवता म्हणजे कुठलं पॅसेंजर कसं बसेल याचा काय अंदाज नाही. तुम्ही आता पर्सनल कॉन्टॅक्ट वर घेतात ती गोष्ट वेगळी पण एखाद्या वेळेस अचानक कुणीतरी हात दाखवला आणि ते बसलेत ऑटोमध्ये आणि लांबून दिसलं नाही की लेडी ऑटो ड्रायव्हर आहे आणि बसल्यावर समजलं त्यांना किंवा आणि काय असे वेगळे अनुभव तुम्हाला अशा दरम्यान आले का.
1: तसं काय अनुभव आले नाही. मी ऍक्च्युली डे मध्ये तेवढंच पुरुषांना घेते. आम्ही 6 वाजता पुरुषांचं हेच करत नाही. एकदा हात केलेले त्यांनी आम्ही हालग्याला जाताना पॅटसनकडे सोडा म्हणून एकदम ड्रिंक केलेले फुल मी घेत नाही म्हटले त्यांना. असं 6 वाजल्यानंतर पुरुषांचं काय कस्टमरच घेत नाही मी आणि 6 वाजल्यानंतर तिकडे हलग्याकडे जाताना काय शापूर वडगाव तिकडचं कुठलं लागलं तर तेवढंच घेऊन तिकडे 6 नंतर तिकडेच जाते. सिटीमध्ये वगैरे कुठे येत नाही.
0: येत नाही. अच्छा. म्हणजे तुमची तुम्ही प्रिकॉशन घेऊन राहता. मग आता म्हणजे किती दिवस तुम्ही रिक्षा चालवणार असा एक प्रश्न असेल तुमच्या मनामध्ये कारण कायमच आपण नाही चालवू शकणार आता. मग ह्याला धरून म्हणजे फ्युचर प्लॅनिंग आणि काही वेगळे तुम्ही करताय का.
1: आता काही विचार केले नाही. आता तर सुरुवाती केली 10 महिने झाले.
0: बर
1: बघायचं केवढं दिवस हातानं होतं तेवढं दिवस करायचं म्हणून प्लॅन आहे. रिक्षाचं कर्ज पण फेडायला पाहिजे. 2,80,000 रुपये आम्ही भरलेलं आहे.
0: बर
1: 1,00,000 रुपये रोटरी क्लब वाले दिलेले.
0: अच्छा.
1: ते रिक्षाचं कर्ज पण फेडायला पाहिजे. जर आता नवीन घर बांधून 1-2 वर्ष झाले पण जरा आहे
0: म्हणजे खर्च आहे.
1: खर्च आहे.
0: मग याच्या व्यतिरिक्त आणखीन काही तुमचे हॉबीज आहेत छंद काय आहेत.
1: हॉबीज म्हणजे काय नाही हेच आमचं घरावट काहीतरी बिझनेस मध्येच काहीतरी करत असते आणि सिरीधान्य पावडर म्हणून करते मी.
0: बर
1: खरं
0: बर
1: ते चांगलं सेलिंग आहे. मला एक महिन्याला 1-8 किलो तीन खप देते. सगळं नमणी धान्य मिक्स करून सिरी धान्य आता येते ना ते आणि सगळं नमणी धान्य घरातच मी तयार करते. युजली मी पण तेच घेते. आता सकाळी येताना काही एक डब्यामध्ये टाइम मिळलं तर घरात येऊन येते नाही तर एक डब्यामध्ये घेऊन येते. तेच हे घेते मी. त्याच्यामुळे रिझल्ट पण चांगला आहे माझा.
0: बर
1: म्हणजे तर हे गुडघे दुखायचं हात पाय दुखायचं आता एवढा वेळ मी गाडी चालवून जाते ना ते सुस्त होत नाही मला. त्याच्यामध्ये एनर्जी असते.
0: अच्छा.
1: ते चांगलं प्रोडक्ट पण आहे. त्याच्यामुळे माझं पण कस्टमर पण वाढले ते रिक्षामुळे पण झालं. कोण येतात त्यांना सगळं ऍडव्हर्टाईज करतो पॅकिंग करून ठेवतो मी. माझे काही सॅम्पल 50 रुपयाचं धरून मी देतो.
0: बर
1: सगळं 1/2 किलो 1/4 किलो असं देतात ना ते जिन्नी पावडर सारखं.
0: हो सेम केस आहे. म्हणजे ते पाण्यामध्ये मिक्स करून आपण प्यायचं.
1: हा ते आंबील सारखं करून प्यायचं.
0: ओके. म्हणजे शिजवून घ्यायचं.
1: हा जरा शिजवून घ्यायचं.
0: काय प्रोसिजर आहे त्याचं म्हणजे बनवायचं कसं.
1: बनवायचं ते सगळं नमणे धान्य आम्ही घेतो ते सगळं धुवून घालतो पहिला. नंतर सगळं एक एक प्रत्येक भाजून काढायचं. नंतर मिक्स करून दळून आणते. नंतर त्याच्या काजू बदाम एलदोडे टेस्ट जरा पण पाहिजे की ते सगळं धान्याचं जरा वळट म्हणजे ते टेस्टिंग साठी जरा एलदोडे वगैरे घालते.
0: आणि ती पावडर मग नंतर आपण किती ग्लास मध्ये उकळायची केवढी.
1: 1 ग्लास मध्ये 1 स्पून घालून उकळायचं असतं.
0: किती वेळ.
1: ते आंबील सारखं ते शिजून येते की तर सेम आंबीलचं प्रोसिजर.
0: अच्छा. रागी आंबली
1: करते ना. तसं सेम जरा त्याला दूध घालून करते मी म्हणजे तर हीट पण होत नाही आणि टेस्ट पण लागते दूध घातल्यानंतर.
0: बर आणि मग त्याच्यामध्ये म्हणजे स्वीट साठी काय गुळ वगैरे.
1: स्वीट पाहिजे तर गुळ घालतोय नाहीतर मीठ घालून कोणाला कसं पाहिजे तसं करून घेतात.
0: घेऊ शकतात. ओके. म्हणजे हे तुमचं स्वतःच प्रोडक्ट आहे ते तुम्ही घरी बनवता.
1: घरी बनव.
0: आणि काय काय घरी करता मग.
1: सांगितले ना आता सांडगे पण मागच्या वर्षी 40 किलो केलेलो मी आणि हे पळीट चटणी ते पण 1-15-20 किलो करते. कोण ऑर्डर येते तसं
0: म्हणजे संक्रांतीच्या टायमिंगला घेतात ते. बर मग आणि मग मुलींच्या सोबत वगैरे कसा वेळ काय कधी कसं आहे त्यांचं सगळं सगळं व्यवस्थित आहे.
1: मुलगींचं व्यवस्थित आहे. तर त्यांचं पण गार्मेंट फॅक्टरी होतं आता कोरोनामध्ये बंद केले त्यांनी पण. मोठी मुलगी श्रुती ती ह्याला जाते जॉबला जाते कम्प्युटरवरती कपड्याच्या दुकानमध्ये. धाकटी सौम्या म्हणणं ती पण जॉबला करते घरात पण करून घेते. तर ती हॉस्पिटलमध्ये जॉबला जातात तिचा एक मुलगा आहे, आता जरा ब्रेक केले.
0: अच्छा, मग ह्या अशा सगळ्या सिच्युएशन मध्ये कधीतरी तुम्हाला वाटतं की एक मुलगा असायला हवा होता, सोबत राहायला असता?
1: वाटते खरं काय, नाही म्हणजे तर काही इलाजच नाही आहे ना.
0: होय ना,
1: असलेला ते.
0: मग नंतर काय करायचं हा तुमच्या पुढे प्रश्न होता. तुम्हाला दोन मुलीच आहेत म्हटला तुम्ही, तर दुकानाचं साहित्य आणण्यासाठी म्हणून तुम्ही रिक्षा चालवण्याकडे म्हणजे पहिलं प्राधान्य दिलं, पण ती गोष्ट करण्याआधी सुद्धा एकदम असं हस्बंड वारणं आणि पूर्ण जबाबदारी आपल्या अंगावर येणं आणि ती आपण कशी पाळतो किंवा कशी पार पाडतो हा आपल्या समोर एक मोठा प्रश्नचिन्ह असतो. तर या सगळ्या ह्याच्यामध्ये कसं काय तुम्ही मॅनेज केलं, काय होते नेमके ते दिवस?
1: त्या दिवसात तर मला फार त्रास झाला. तर मी पण लहान व्हायची तेव्हा, मुली पण लहान होते, एकटी 10 वर्षाची होती, एकटी 7 वर्षाची होती.
0: बापरे.
1: आणि नंतर त्याच्यामुळे किराणा दुकान त्यांचं पहिल्यापासून चालूच होतं, जरा बरं नव्हतं त्याला 1-2 महिने आमच्या मिस्टरांना. तेव्हा जरा मला म्हणजे तर पहिल्यापासून माझं किराणा दुकानचं हेच होतं, माहेरमध्ये पण किराणा दुकान आहे, सगळं माहिती होते, सगळं त्यांनी सांगून ठेवत होते, हे असं आहे, हे असं आहे, हे सामान आणायचं सगळं मला सांगून ठेवत होते. आणि मी दुकान चालवायचं, त्यांनी मेल्यानंतर पण माझं दुकान चालवायचं, त्यांचं दुकान माझ्या मनामध्ये होते. जरा तेव्हा खूप त्रास झाला, म्हणजे त्याने मेल्यानंतर एकदमच माझं जबाबदारी एक आणि कोण सपोर्टिंग नाही आणि मुली लहान, असं फार त्रास वाटले मला.
0: सासू सासरे दीर वगैरे?
1: सासू सासरे पण होते, दीर होते, त्यांचं वेगळं होतं, त्यांचं पण बिझनेस प्रिंटिंग प्रेस त्यांनी होते. नंतर आम्हाला दुकान तू महिला होऊन दुकान चालवणार, सगळं कसलं कसलं लोक होते, नको चालवायचं म्हणणार. आणि आमचे ननंद त्यांनी तू चालव, त्यांनी एकटी बेंगलोर मध्ये असतात, एकटी टीचर आहेत, तुम्हीच चालवा, चांगलं होते तुमचं जीवनोपायाला काय करणार तुम्ही असं म्हणणार त्यांनी. आमचे मामा त्यांनी तुम्ही महिलाहून करू नका असं म्हणणार, नाही मी करते म्हणणार. एक 4-5 महिने तसंच चाललं ते. नंतर त्याच्यामुळे त्यांच्या पण आमच्या मामाला वय झालेली, नंतर चालो म्हटले जरा सपोर्ट, म्हणजे तर नाही चालवा, त्यांनी नको म्हणणार मी चालवते म्हणजे त्यांना पण जरा राग होत.
0: होय ना.
1: नंतर नंतर जरा तसंच चालवत चालवत गेले. नंतर तेव्हा पण आम्ही 2-व्हीलर घेऊन माझं मै आमचा भाऊ पण तेव्हा हेल्प केला मला, सामान आणून द्यायचं हे करायचं. नंतर तसंच ते बिझनेस चांगलं होतं आमचं, एकदम हलगाव गावमध्ये फेमसच बिझनेस होतं.
0: अच्छा.
1: कुठलं काय सामान मिळत
0: असं नव्हतं,
1: तसलं सामान मिळत होते सगळं. आणि केळी आणि पान बांधत होते, दररोज 100 केळी जात होते, 500 पान जात होते आमचे मिस्टर. तसलं बिझनेस पण सगळं किराणा सामान, हार्डवेअर सामान, सगळं सामान मिळत होते. तसं त्याप्रमाणे मी आज केवढं होते बघा, सगळं सामान ठेवत मी 10 वर्ष तर चांगलं चालवले.
0: अच्छा.
1: नंतर त्याच्यामध्येच मी आमच्या मुलीचं लगीन केले. दोघी मुलींचं लगीन करताना पण मला फार त्रास झाला, सगळं गावातले हे करत नाही ना, चांगलं चाललेलं.
0: होय ना. बरोबर.
1: ते त्रास मध्ये पण आम्ही दोघी मुलींचं लगीन केलो. तेव्हा पण आम्हाला आमच्या माहेरकडनं आणि फ्रेंड सर्कलकडनं नंदा धूर असत होते, त्यांच्या बाबाला भिवून जरा हे करत होते.
0: बरोबर. प्रत्येकाच्या आपापल्या अडचणी.
1: होय. त्यांनी पण धूरनं सपोर्ट करत होते, खरं काय पुढे येऊन नाही.
0: बरोबर.
1: नंतर ह्यानी फ्रेंड सर्कल मध्ये झाल्या, आई झाले, भाऊ झाले, सगळं हेल्प करून ते दोघी मुलींचं लगीन केले. पहिला मोठी मुलगींचं लगीन केलं,

0: शंभर वर्षाचं घर म्हणजे सगळं एकदम आहेच की
1: होय ना.
0: त्याच्यामध्ये दुकान चालवायचं, एक रूम होते त्याच्यामध्येच जीवन काढत होते. नंतर एक आणि एक घर आहे त्याच्यामध्ये मला काही दिले नाही वाटणी त्यांनी. एक घरामध्ये दोन रूम मध्ये तेवढंच मी करून घेत होतो. आता सगळं ते वाटणी झाल्यानंतर ते घर पण बांधले. आता एक
1: अच्छा
0: 20 लाख असं घर झाले, ते पण घर बांधून घेतले. तेच टेन्शन होतं मला. आता घर बांधले, सगळं झालं, हे दुकान पण बिझनेस कमी झालं ना, ते सगळं किराणा दुकान पण भरपूर झाले, सगळं इलेक्ट्रिकल दुकान दुसरं झाले, हार्डवेअर दुकान झाले, आणि सगळं बेळगावला लोक जास्ती येत होते.
1: हो,
0: असं म्हणून किराणा दुकान बंद झालंय. तसं बंदच चालू केलेलं, खरं काय कस्टमर कमी, मग टेन्शन करून घेतो. त्यावेळेला मला एक हेल्प म्हणून हे आलं, आल्यानंतर आता जरा टेन्शन फ्री आहे मी. त्याच्यामुळे हे चांगलं झालंय, मला हेल्प झाले. म्हणजे तर कर्ज तर आता मी महिन्याला हप्ते 12,000 रुपये तर भरते मी. आणि कसं काढायचं मी,
1: होय ना,
0: हे सगळं होतं माझं डोक्यात. आता टेन्शनच नाही आहे 10 महिने तर मला. ते जरा कर्ज फेडेपर्यंत जरा मला हेल्प होते. आणि काय असं गावातलं पण एकदम हे करत नाही, कोण तर असलं तर हेल्प करतात. आमचं कुठलं तर भाडं असलं तर सांगतात गावामधले. आणि सगळं विशेष गावातलं जास्ती कोण सांगतात तेवढं तेवढं करतो. मी सकाळी तेवढं निघून आलं का नाही इकडं भायचं, सगळं कस्टमर फोनवरती बोलवतात तुमचं रेट चांगला हाय. लेडीज असतात, आम्हाला पण हेल्प असते. एक लहान मुलगीला ट्युशनला सोडत होतो आणि बॅडमिंटनला सोडत होतो, माझ्या विश्वासावर पाठवून देत होते.
1: बरोबर.
0: असं सगळं ह्याच्यामध्ये बाहेर आल्यानंतर आम्ही मला 10 महिन्यात फार शिकायला मिळलं. आणि कुठल्या कुठल्या जागा नाही बघितले नाही ते सगळं
1: माहिती झालं.
0: हा माहिती झालं. आता युनिव्हर्सिटी कॉलेज आम्ही कशाला तिथे घरी बसून जायचं,
1: होय ना,
0: ते माहिती झालं. हनुमान नगर, जाधव नगर, ते सगळं तिकडचं सगळं कस्टमर आहेत. चन्नामा नगरचं आहेत आणि भाग्यनगरचं आहेत. असं सगळं कस्टमर कुठं हे करतात तिथं आम्ही जाऊन हे करते.
1: मग ते रिक्षा, शाळेला रिक्षा आपण घेऊन जातो, वर्धी रिक्षा म्हणतात, तसं काही विचार नाही केला तुम्ही?
0: विचार 1-2 महिने केलेलो ना, ते मला जमलं नाही तेवढं.
1: बर.
0: 1-3 महिने तेवढं केले, नंतर जमलं पण नाही आणि रेट पण पुरवलं नाही मला. वर्दी म्हणजे तर काय होते, आता आम्ही इकडे आले, आता वर्दीच्या टायमाला आम्ही करेक्ट टायमाला जायला पाहिजे, नाही तर जमत नाही.
1: होय.
0: आणि लहान मुलांना सगळं सांभाळायला पाहिजे ना.
1: बरोबर.
0: म्हणूनच ते वर्दीचं जरा डोक्यात हे केले. आणि हे फिक्स कस्टमर झालेले आहेत, कुठं मिळतात तिथे मिळतात. 1-2 महिने थोडं कस्टमर कमी असतात मधी, नंतर 10 महिने तर काही नाही कस्टमर असतात. आता लग्नाचं सीझन झाले ना, आता कुठं जरा थांबले का नाही येतात. 1-10-15 मिनिट वेट केलं तर येतात, तर फोनवरती बोलवतात. तिथं बोलवताना जाता जाताना कस्टमर होतात.
1: अच्छा, म्हणजे अशा पद्धतीनं रिक्षा चालवण्यावरती तुमचा चांगला हात बसला.
0: चांगला हात बसले.
1: चांगलाय. बरोबर आहे. म्हणजे सुरुवातीचे दिवस थोडे खूप कष्टाचे गेले तुमचे, अनेक अडचणी आल्या तुम्हाला, पण त्याच्यामध्ये न डगमगता तुम्ही तुमचा प्रवास खूप असा धाडसानं सुरू केला आणि असाच तुमचा सुरू राहावा असं मी म्हणेन.
0: ते देवाचा एक आशीर्वाद म्हणते मी. काय सगळ्यात पार पडत आले मी इथपर्यंत. कुठलं काय कष्ट आलं तर पण काही नाही, मला वाटलं नाही तसं. त्या टायमाला कष्ट वाटलं खरं, काय कोण तर हेल्प करायचं, कोण तर मला समजून सांगायचे, असं होत नाही काय होत नाही असं. त्याच्यातनं मी पार पडत आले असं माझं. एक त्यांनी स्कूलचा मुलं आता हात केले, आता जात असतात, त्यांना पण जरा फ्री मध्ये सोडतो. कोण तर आता नाही पैसे एवढंच आहे म्हटलं, त्यांना पण जरा हे करते.
1: अच्छा,
0: म्हणजे हेल्पिंग पण करते मी जाता येताना.
1: ओके ओके.
0: असंच एवढंच एवढंच ना मॅडम. म्हणजे तर हेच आम्ही 100 रुपयाच कस्टमर करायचं, 50 रुपयाच करायचं असं नाही. 10 रुपयाचं पण कस्टमर करते, 20 रुपयाचं पण करतो. जाता येताना कोण तर आता स्कूल मिळा भेटले का नाही मला, आता हात करतात पाप, त्यांनी बस मिळत नसते आणि कोण तर नसते, त्यांना जाता जाता सोडून जाते.
1: अच्छा, असं पण. बरोबर. म्हणजे 2-व्हीलरला वगैरे हात दाखवतात मुलं, तसं रिक्षाला थांबवतात आणि तुम्ही थांबून सोडून
0: येतात.
1: चांगलंय. म्हणजे दुसऱ्याला मदत करण्याची भावना सुद्धा तुमच्यामध्ये आहे आणि तेही करता तुम्ही.
0: हा, मदत करण्याची भावना पण आहे.
1: बरोबर.
0: काही तर आमचं हातानं आम्ही जात असते ना, आमच्या हातानं केवढं मदत होते तेवढं करायचं म्हणून माझं मनामध्ये.
1: करेक्ट. बाकी आणखीन काही छंद, काही आवडी निवडी?
0: काही नाही, कुठं आवडी येतच फ्रेंड सर्कल मध्ये फिरतो एवढंच येतो. आता बेळगाव, पहिल्यापासून मला फ्रेंड सर्कल म्हणजे तर बेळगाव मध्येच आहेत.
1: बर.
0: आणि इथंच बेळगाव मध्येच असते. आता तर इकडेच असले म्हणजे तर इथं त्यांच्या बरोबर कुठे जायचं यायचं असं हे असते तेवढंच.
1: चालेल. खूप कमी बोलताय तुम्ही पण ठीक आहे. तुमच्याकडून जेवढी माहिती तुम्ही देण्याचा प्रयत्न केला ती खूपच छान होती. आणि अनेक महिला ज्या म्हणजे घर बसल्या काहीतरी करायची इच्छा असते त्यांना, किंवा अनेक अशा कारणांमुळे करू शकत नाहीत काही महिला, तर त्यांच्यासाठी एक तुमचं चांगलं उदाहरण म्हणून त्या पाहतील तुमच्याकडं. कारण आपण आपल्या घरी आपली जर तयारी असेल तर आपण काही करू शकतो हे तुम्ही सिद्ध करून दाखवलं. फक्त आपल्या मनाची तयारी हवी आणि तुम्ही

ते करताय. आता तुमचा असाच प्रवास पुढेही चालू राहावा असं मी वेणुधोनीच्या पूर्ण टीम कडून तुम्हाला शुभेच्छा देते. आणि आज तुम्ही आलात आम्ही बोलवल्यानंतर आणि तुमचा जो प्रवास होता तो थोडक्यात सांगितला त्याबद्दल थँक्यू सो मच. हा होता आजचा महिला जगत हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण संगीता एस पाटील यांना ऐकलं. मूळच्या हलगा गावच्या आहेत त्या आणि रिक्षा चालवण्याचा प्रवास त्यांनी आपल्याला सांगितला. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन. पण तोपर्यंत तुम्ही ऐकत्र वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. नमस्कार.

नमस्कार, मी शर्मिष्ठा राऊत. तुम्ही ऐकत आहात वेणू ध्वनी 90.4. आजच्या आपल्या या सगळ्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपल्याला टेलिव्हिजन बघायला खूप कमी मिळतो. हां, पण रेडिओ मात्र आपण ऐकतो, कारण जास्तीत जास्त वेळ हा आपण गाड्यांमधनंच बाहेर प्रवासातच घालवत असतो. त्यामुळे कायम आपल्या बरोबरीला आपली साथ देणारा हे रेडिओ स्टेशन आपल्या बरोबरच असतं. आणि या वेणूध्वनीच्या या 90.4 वर अनेक वेगवेगळे कार्यक्रम येत असतात. काही कार्यक्रम मी सुद्धा ऐकलेले आहेत, तर त्याचा तुम्ही सुद्धा जास्तीत जास्त आस्वाद घ्या, हेच मी तुम्हाला आवाहन करते. थँक्यू.

बेळगावमधील केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केएलई बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286.

0: कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: KLE ಸಂಸ್ಥೆಯ ನೂತನ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಜ್ಞಾನಗಳ ಮಹಾವಿದ್ಯಾಲಯ ಮತ್ತಿಕೊಪ್ಪ ಬೆಳಗಾವಿ BSc ಆನರ್ಸ್ ತೋಟಗಾರಿಕೆ 4 ವರ್ಷದ ಪದವಿ ಕೋರ್ಸ್ 2026-27 ಸಾಲಿನ ಪ್ರವೇಶಗಳು ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ 10+2 PCMB KCET ಮಾರ್ಗಸೂಚಿಗಳು ಹಾಗೂ ತೋಟಗಾರಿಕೆ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಬಾಗಲಕೋಟ್ ICAR ನಿಯಮಾವಳಿಗಳ ಪ್ರಕಾರ ಕೇವಲ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಆಡಳಿತ ಮಂಡಳಿ ಕೋಟಾ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಕೋಟಾ ಸೀಟ್ಗಳು ಮಾತ್ರ ಲಭ್ಯ ಅನುಭವಿ ಬೋಧಕ ವರ್ಗ ಆಧುನಿಕ ಮೂಲಸೌಕರ್ಯ ಸುಸಜ್ಜಿತ ಪ್ರಯೋಗಾಲಯಗಳು ಹಾಗೂ ಸಂಶೋಧನಾ ಕ್ಷೇತ್ರಗಳು ವಿದ್ಯಾರ್ಥಿ ಮತ್ತು ವಿದ್ಯಾರ್ಥಿನಿಯರಿಗೆ ಪ್ರತ್ಯೇಕ ಹಾಸ್ಟೆಲ್ ಸೌಲಭ್ಯ ಹಾಗೂ ಇಂಟರ್ನ್ಶಿಪ್ ಕ್ಷೇತ್ರ ತರಬೇತಿ ಅವಕಾಶಗಳು ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆ 08337200120 ಹಾಗೂ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9071000774

0: ಆರೋಗ್ಯವೇ ನಿಜವಾದ ಸಂಪತ್ತು. ನಿಮ್ಮ ಮತ್ತು ನಿಮ್ಮ ಕುಟುಂಬದ ಆರೋಗ್ಯದ ಕಾಳಜಿಗಾಗಿ ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಹೆಸರು KLE ಹೋಮಿಯೋಪತಿ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಅನುಭವ ಹೊಂದಿದ ವೈದ್ಯರ ತಂಡ, ಸುಸಜ್ಜಿತ ಓಪಿಡಿ ಸೇವೆಗಳು, ಆಧುನಿಕ ಸೌಲಭ್ಯಗಳು, ಔಷಧಿ ವಿತರಣೆ ಹಾಗೂ ರೋಗಿ ಕೇಂದ್ರಿತ ಚಿಕಿತ್ಸಾ ಸೇವೆಗಳು ಇಲ್ಲಿ ಲಭ್ಯವಿವೆ. KLE ಸಂಸ್ಥೆ ಶಿಕ್ಷಣ, ಆರೋಗ್ಯ ಸೇವೆ ಮತ್ತು ವೈದ್ಯಕೀಯ ತರಬೇತಿಗೆ ಒತ್ತು ನೀಡುತ್ತದೆ. ಅಲರ್ಜಿ, ಚರ್ಮ ರೋಗಗಳು, ಸಂಧಿವಾತ ಮತ್ತು ಕೀಲು ನೋವು, ಮೈಗ್ರೇನ್, ಉಸಿರಾಟದ ಸಮಸ್ಯೆಗಳು, ಜೀರ್ಣಕ್ರಿಯೆ ತೊಂದರೆಗಳು, ಮಹಿಳಾ ಹಾಗೂ ಮಕ್ಕಳ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳು ಮತ್ತು ದೀರ್ಘಕಾಲದ ಆರೋಗ್ಯ ಸಮಸ್ಯೆಗಳಿಗೆ ಹೋಮಿಯೋಪತಿ ಚಿಕಿತ್ಸೆ ಲಭ್ಯ. ಆರೋಗ್ಯಕರ ಜೀವನಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ KLE ಹೋಮಿಯೋಪತಿಕ್ ಮೆಡಿಕಲ್ ಕಾಲೇಜ್ ಅಂಡ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್, ಏರ್ಪೋರ್ಟ್ ರೋಡ್, ಬಸವನಕುರ್ಚಿ, ಬೆಳಗಾವಿ. ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ ಸಂಪರ್ಕಿಸಿ ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9448145030 ಹಾಗೂ 8123871607.
1: आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केले अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साइटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

0: कितीही सुरस, चमत्कारी, खोटी किंवा मजेदार वाटली ना, तरी हीच माझी कथा आहे.
1: आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव. केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या.
2: For the first time in Hubballi, a golden opportunity for new entrepreneurs, young entrepreneurs, startup founders and aspiring self-employed individuals. Turn your ideas into income and build a strong foundation for your dream business by attending this one-day skill development workshop, Empower 365, from idea to company. On Sunday, 18th of October 2026, this workshop will help you transform your business ideas into successful ventures, develop essential entrepreneurial and business skills, learn practical strategies for starting and growing a profitable business, gain insights and inspiration from experienced entrepreneurs, take the first step towards becoming a successful and profitable entrepreneur. Register today. Contact 951 35

जेली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिको बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे

0: एकत्र राहताना त्या क्षणाव्यतिरिक्त स्पर्श होऊ शकण्याचे असे कितीतरी क्षण येतील, मग काय करायचं?
1: अगं, इच्छा असेल तर सगळ्यातून मार्ग निघेल, विश्वास हवा.
0: तो तर आहेच.

0: 6 lakhs of IPD patients have been benefited by KLE's Dr. Prabhakar Kore Charitable Hospital. Around 3 lakhs of free surgeries, 85,000 plus free deliveries, 45,000 plus free cataract operations have been conducted. To avail the free services and treatments, please contact 99726-91578 and 77954-35314.
1: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी बीएससी ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 27 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्वे तसेच फलोत्तर

बेळगाव मधील केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आरोग्य क्षेत्रामध्ये उत्कृष्ट सेवा देत आहे. तुमच्या रोगाचं योग्य निदान करून आवश्यक असणारे सर्व उपचार तज्ज्ञ डॉक्टरांकडून दिले जातील. केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटलचा मुख्य उद्देश रोगाचं निदान करणं आणि योग्य उपचार करणं, तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हेच आमचे ध्येय. तुमच्या आरोग्याच्या तक्रारी दूर करण्यासाठी आयुर्वेदिक उपचार घेण्यासाठी संपर्क करा केली बीएम कंकणवाडी आयुर्वेदा हॉस्पिटल आणि महाविद्यालय शहापूर बेळगाव. फोन नंबर 08312486286. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगाव

अकरावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 पेक्षा जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका, डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380506

0: टेली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव।
1: कॅन्सर कोणत्याही प्रकारचा असो अत्याधुनिक उपचार एकाच छताखाली भेटते।
0: प्रथमच उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव येथे तज्ञ आणि अनुभवी डॉक्टर अत्याधुनिक टेक्नॉलॉजी सहित सुसज्ज हॉस्पिटल केली कॅन्सर हॉस्पिटल
1: केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे नेहरू नगर बेळगाव येते।
0: तुमच्या आरोग्यासाठी नवीन आशेचा किरण केली कॅन्सर हॉस्पिटल।
1: मिळणाऱ्या सुविधा हायली स्किल्ड डॉक्टर्स टीम, केमोथेरपी, हेमटो ऑन्कॉलॉजी, बोन मॅरो ट्रान्सप्लांट,
0: रोबोटिक सर्जरी, पीडियाट्रिक ऑन्कॉलॉजी, ऍडव्हान्स रेडिओथेरपी आणि यासोबत सर्व प्रकारच्या कॅन्सर वरती उपचार।
1: आमचा पत्ता केलीज डॉक्टर प्रभाकर कोरे हॉस्पिटल आणि MRC च्या पाठीमागे केली कॅन्सर हॉस्पिटल नेहरू नगर बेळगाव येते।
0: फोन नंबर 08312552500 आणि 247377।
1: मोबाईल नंबर 6360712326 किंवा टोल फ्री नंबर 1099।
0: आजच भेट द्या केली कॅन्सर हॉस्पिटल बेळगाव येते।
2: केली संस्थेचे नूतन हॉर्टिकल्चर विज्ञान महाविद्यालय मत्तिकोप बेळगावी BSc ऑनर्स हॉर्टिकल्चर 4 वर्षाचा पदवी अभ्यासक्रम 2026 आणि 2027 शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे। 10+2 PCMB पात्रता असलेल्या विद्यार्थ्यांसाठी प्रवेशाची संधी KCET मार्गदर्शक तत्व

आरोग्य हीच खरी संपत्ती. आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आता विश्वासाचं नाव केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च अंतर्गत केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल बेळगावी. आमच्याकडे अनुभवी डॉक्टर्सची टीम, सुसज्ज ओपीडी सेवा, आधुनिक निदान सुविधा, औषध वितरण सेवा आणि रुग्ण केंद्रित उपचार उपलब्ध आहेत. अलर्जी, त्वचारोग, सांधेदुखी, मायग्रेन, श्वसनाचे आजार, पोटाचे विकार, महिला व बालरोग, जीवनशैलीशी संबंधित समस्या आणि दीर्घकालीन आजारांवर होमिओपॅथिक उपचार उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क करा केली होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल, एअरपोर्ट रोड, बसवंत कुर्ची. फोन नंबर 9448141503 आणि 8123871607. निरोगी आयुष्यासाठी आजच भेट द्या. आरोग्य क्षेत्रात आपले भविष्य घडवू इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी केली अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन अँड रिसर्च बेळगावी अंतर्गत असलेल्या स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ तर्फे इंटिग्रेटेड BPH प्लस MPH हा 5 वर्षांचा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. विज्ञान, वाणिज्य किंवा कलाशाखेतून पूर्व विद्यापीठ शिक्षण पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येईल. तसेच डिप्लोमा पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांना थेट दुसऱ्या वर्षात प्रवेशाची संधी उपलब्ध. पदवीधर विद्यार्थ्यांसाठी 2 वर्षाचा मास्टर ऑफ पब्लिक हेल्थ अर्थात MPH अभ्यासक्रमही उपलब्ध आहे. NASC कडून A+ मानांकन प्राप्त विद्यापीठात जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा, अनुभवी व बहुविषयक प्राध्यापक वर्ग आणि समुदायाशी निगडीत शिक्षणाचा लाभ घ्या. काहेर हेल्थ अँड डेमोग्राफिक सर्वेलन्स साईटच्या माध्यमातून प्रत्यक्ष अनुभव मिळवा. तसेच थॉमस जेफरसन युनिव्हर्सिटी अमेरिका, उमेया युनिव्हर्सिटी स्वीडन, PHFI कॅम्पबेल साऊथ एशिया आणि इतर अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संस्थांबरोबरच्या सहकार्याचा लाभ घ्या. NIH, ICMR आणि UNSW ऑस्ट्रेलिया यासारख्या संस्थांच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या संशोधन प्रकल्पांमध्ये सहभागी होण्याची संधीही उपलब्ध. सरकारी विभाग, सार्वजनिक आरोग्य संस्था, संशोधन क्षेत्र, स्वयंसेवी संस्था आणि आरोग्य व्यवस्थापन अशा अनेक क्षेत्रात उज्ज्वल करिअरच्या संधी तुमची वाट पाहत आहेत. मग वाट कसली पाहताय? आजच ऑनलाइन अर्ज करा kaher.edu.in. अधिक माहितीसाठी भेट द्या काहेर GNMC कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. फोन नंबर 08312444444, एक्सटेन्शन 4327.

केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय बेळगावी येथे जन्मलेल्या मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत दातांची ट्रीटमेंट, ज्यामध्ये दातांची स्वच्छता, दात काढणे आणि बसवणे, वाकडे दात सरळ रेषेत करणे, चिरलेले ओठ, अपघातामुळे डोकं, मान, चेहरा आणि तोंडाशी संबंधित सर्जिकल ट्रीटमेंट, डोळे, नाक आणि कान यांची कृत्रिम प्लेसमेंट, तोंडाच्या कर्करोगावरती उपचार, तसेच दातांचा पिवळेपणा दूर करणे आणि बरेच काही. या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या केएलई विश्वनाथ कत्ती दंत महाविद्यालय, केएलई युनिव्हर्सिटी कॅम्पस, नेहरू नगर, बेळगावी. आमचा फोन नंबर 08312470362 आणि 9448998331. पहिल्यांदाच हुबळीमध्ये नवीन व युवा उद्योजक, स्टार्टअप व्यावसायिक, तसेच स्वयंरोजगार सुरू करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक सुवर्ण संधी. तुमच्या कल्पनांचे उत्पन्नामध्ये रूपांतर करा. तुमच्या स्वप्नातील व्यवसायाचा भक्कम पाया घालण्यासाठी आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करण्यासाठी विशेष एक दिवसीय स्किल डेव्हलपमेंट कार्यशाळा Empower 365, कल्पनेपासून कंपनीपर्यंत. रविवार दिनांक 18 ऑक्टोबर 2026 रोजी हुबळी येथे. यशस्वी आणि फायदेशीर उद्योजक होण्यासाठी आवश्यक कौशल्य विकसित करण्याची संधी गमवू नका. आजच आपले नाव नोंदवा. नोंदणीसाठी संपर्क 9513519666. गिकोना सक्सेस स्ट्रॅटेजी.

1120 आणि 9071000074. कर्नाटक लिंगायत शिक्षण संस्था बेळगावी, तुमच्या स्वप्नांचे रूपांतर वैद्यकीय व्यवसायात करा. केली नीट रिपीटर बॅच आता बेळगावीत प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. केली विद्यार्थी तसेच गुणवंत विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्क सवलत. नीट 2026 मध्ये 400 जास्त गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण. विद्यार्थी व विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृहाची सुविधा. पहिली बॅच 3 ऑगस्ट 2026 पासून सुरू झाली आहे. उशीर करू नका. डॉक्टर होण्याच्या तुमच्या स्वप्नाकडे आजच पहिले पाऊल टाका. अधिक माहितीसाठी संपर्क 9912340868 आणि 9380056483.

0: नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणू थोणी 90.4 FM KLE कनसू आणि KLE कृषी मित्र या कार्यक्रमामध्ये मनीषा तुमचं मनापासून स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत सुरेखा शिवानंद पुजार यांना, ज्या बैलहोंगल तालुक्यातील मेट्याळ गावातील एक प्रोग्रेसिव्ह फार्मर आहेत. शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या आणि स्वतःच्या निवृत्तीनंतर त्यांनी शेतीकडे लक्ष दिलं आणि सध्या त्या ड्रॅगन फ्रुट्सची शेती करतायत. तेव्हा खूप चांगली अशी शेती त्यांनी केलेली आहे, जवळपास 1 एकरमध्ये त्यांनी ही शेती केलेली आहे. तेव्हा त्याच्याबद्दलचा प्रवास आपण आजच्या भागामध्ये ऐकणार आहोत. तुम्ही ऐकत राहा वेणुधोनी 90.4 FM KLE कनसू. आज आपण एका गावामध्ये एका शेतावरती आहोत आणि त्यांनी ड्रॅगन फ्रूटची शेती केलेली आहे. याबद्दल आपण त्यांच्याशी बोलून अधिकची माहिती घेणार आहोत. मॅडम, तुमचं नाव?
1: माझे नाव सुरेखा शिवानंद पुजार.
0: ही जी शेती तुम्ही केलीत ती कधीपासून याची सुरुवात झाली आणि मुळात तुमच्या डोक्यात ही आयडिया आली कशी?
1: मला अगोदरपासून काहीतरी एक फळांचं बगीचा करायचं इच्छा होते. रिटायर झाल्यानंतर टाइमपास कसं करणार म्हणून विचार करून यूट्यूबमध्ये बघत असताना हे ड्रॅगन फळांचं भाग बघितलो आणि ते सारखं बघून बघून करायचंच मन ठरून मी हे केलो. मी 21 मार्चमध्ये रिटायरमेंट झालो. 6 महिने हेच सगळ्याकडे हे बघत बघत एकदा हावेरीमध्ये जाऊन बघितलं एक भाग, नंतर आणि बघूया म्हणून बराडला जाऊन तिथं बघितल्यानंतर मला करायचंच म्हणून ठरून मला हे रोपांचं ऍड्रेस देऊन आलो. मी 1 एकर 10 गुंठेच भाग केलेला आहे. आता मार्च 13 ला केलो, 2 वर्ष झाले. आता 24 मार्चला 2 वर्ष झाले. ते 18 महिन्याला फळ यायला सुरुवात केले. ह्या वर्षी जरा जास्त झाले. ते 3 वर्षानंतर फार फळ येतात म्हणून सांगितले. आम्हाला पण आता असं वाटते की हे छान फळ येते म्हणून.
0: हां, 2 वर्ष 3 महिने झाले हे लावून. मग हे तुम्ही बियाणं रोवलं होतं की डायरेक्ट म्हणजे थोडीशी छोटी अशी रोपं आणली होती?
1: छोटी रोपं आणले होते. बियामधून पण काढतात म्हणे, ते वेळ होते म्हणून मी 3 महिन्यात दिले. त्याने ऑर्डर देऊन आले होतं ते रोप दिले.
0: अच्छा, मग यूट्यूबवर बघून ही कल्पना तुम्हाला आली असं तुम्ही म्हटलात. अर्थात आता इंटरनेटचा उपयोग कोण कसं करते त्याच्यावरती खूप सारं डिपेंड असते, पण तुम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे इंटरनेटचा वापर केलात. पण तरी सुद्धा ड्रॅगन फ्रूट हे काय आपलं भारतीय फळ नव्हे कदाचित, पण ड्रॅगन फ्रूट आपल्या इथं येईल की नाही किंवा त्याला कशी जमीन पाहिजे तो सगळा अभ्यास करणं आणि मग ह्याच्यामध्ये उतरणं, मग ती सगळी जी पूर्वतयारी असते ती कशा पद्धतीनं केलात?
1: मॅडम, काय झालंय, माझा मुलगा एकदा ते यूट्यूबमध्ये बघून मला एक व्हिडिओ पाठवला. ते बघितल्यानंतर मला डोक्यात आले, आमचं मिस्टर रागवत होते, मी रात्री त्यांनी झोपल्यानंतर बघत होते. बघून काय झाले, मी वाट काय तरी असू दे, ते होऊ दे न होऊ दे बघायचंच म्हणून मन ठरवून सुरुवात केले काम. आणि करताना खूप हे झाले का म्हटले, नवीन म्हटल्यानंतर मला पण त्याच्याबद्दल काय हे नव्हतं, आयडिया नव्हतं. तरी पण त्यांनी बघितलं तेवढंच मी नंतर मीच विचार करून त्यांना सांगून करून घेतले.
0: मग ही रोप जी आहेत ती तुम्हाला कुठं मिळाली, त्याची इन्क्वायरी कशी केलात तुम्ही, आणि त्याच्यासोबत म्हणजे अनेक लोकांचा गायडन्सही तुम्हाला मिळाला असेल तर, आणि मग नंतर तुम्ही पुढे गेला असाल तर त्या सगळ्या गोष्टी कशा तुम्ही फॉलोअप घेतलात?
1: मॅडम, ते रोप त्यांनी सांगितले मला, तुम्ही काय काळजी करू नका मॅडम, आम्ही 2 वर्षपर्यंत तुम्हाला माहिती देत असतो म्हटले. खरं रोप घेतल्यानंतर त्यांनी बिझी असताना त्यांचं एवढं आम्हाला हे मार्गदर्शन मिळालं नाही. नंतर मी काय केले, युट्यूबवर बघून आणि नंतर आमचं एरियाचं अग्रिकल्चर ऑफिसर आहे ना, त्यांनी एकदा अचानक त्यांनी व्हिजिट दिले. ते जात असताना काय हे बघून मग त्यांनी आम्हाला त्यांचा खूप आम्हाला सहकार मिळाले. नंतर आता DD सर आहे ना, महांतेश मुरगुड सर, त्याने फार खूप आम्हाला हे सावयवाची कसं करायचं ते मार्गदर्शन दिले. ते त्यांनी सांगितले मला बेळगावमध्ये हे तिथं तुम्ही जाऊन सुमनांजली मॅडम म्हणून आहे त्यांचं नाव पण सांगितले, त्यांना फोन करून सांगितले. नंतर असं मिळून मला ते जरा ह्याला कसं आम्ही फर्टिलायझर वापरायचं, काय केलं तर कसं होते, आणि इथं काय होतं मॅडम हे खतामध्ये असतात की एक हे म्हणतात डोंडेहुळा म्हणतात त्याला. आता एक रोपं दाखवते तुम्हाला, ते आत मुळं खातात. नंतर मला आणि युट्यूबमध्ये बघितलो त्याला काय करायचं म्हणून, त्याला काय म्हणतात मेटारिझम म्हणून हे ते पण सावयव ते घातल्यानंतर ते बरोबर झाले. आता सावयवचं मला काय आता रासायन करायचं नाही, सावयव केले तर आमचं चांगलं होते म्हणून आता हा आता हे पण केले बघूया म्हणून काय ते ते कळी ठेवल्यावर 7 दिवसानंतर ते घालायचं, एक एक ह्याला एक एक लिटर घालायचं, एक एक आंबाईनं असं करून एवढं पर्यंत आलो 2 वर्ष. ते केल्यानंतर ते 3 वेळा अग्रिकल्चर ऑफिसर व्हिजिट दिले आणि फ्रुट्स आमचं हे 24 इसवीमध्ये हे केलं ना, मला पुष्प प्रदर्शनमध्ये फर्स्ट आले आणि हा प्रोग्रेसिव्ह फार्मर म्हणून पण त्याने आम्हाला सन्मान केले.
0: बरोबर, म्हणजे 2 वर्ष 3 महिने 3 महिन्याचं आता पीक आहे तुमचं किंवा ही जी झाडं लावलेली आहेत ती आहेत. मग फुल असं फेजमध्ये ही फळं देण्याला स्टार्ट होणं किंवा आपल्याला जे अपेक्षित आहे त्याच्यामधून प्रॉफिट ते मिळणं त्याला कधी सुरुवात होते?
1: मॅडम त्याने काय म्हटले 18 मंथ्सला थोडं थोडं येत जाते आणि 2 वर्षानंतर थोडं येते. आमचं अर्धा खर्च पण येत नाही म्हटलं होतं असंच आहे. 3 वर्षापासून आमचं पैसे येते, आम्ही घातलेले पैसे 3 वर्षामध्ये येते, 4 वर्षानंतर आम्हाला प्रॉफिट असं वाटते मला. त्यांनी पण असंच सांगितले होतं. ओके मॅडम.
0: मग आता हे जे प्लांटेशन तुम्ही केलंय त्याच्यासाठी कुठल्या प्रकारचं हवामान अगदी म्हणजे योग्य आहे याला?
1: मॅडम फार थंड पण नको ह्याला, फार ऊन पण नको, समशीतोष्ण म्हणतो की असं हवामान पाहिजे. आणि माती पण लाल माती असते ना, खडक मस्त खडक आणि लाल खडी असते ना, त्या भूमीला चांगलं येतं म्हटलं ना. फर्स्ट मला काय तेच वाटले आमचं जमीन तसं आहे मग येते म्हणून मी हे करूनच हे केलो.
0: हा आणि मग पाणी कसं लागतंय?
1: पाणी 4 दिवसानं आम्ही 4 तास सोडतो, जास्त नको म्हणतात तरी पण 4 दिवसाला तरी पाहिजे, 4 तास त्या 4 तास सोडतो आणि उन्हामध्ये 8 दिवसाला सोडायचो. उन्हामध्ये जास्त सोडले तर हे होते म्हणे. हां आणि पुढं एप्रिल मेमध्ये हे काय म्हणतात मग्गी घे मग्गीला कळी कळी येते ना, कळी येते ते ट्रेस व्हायला पाहिजे म्हणे. पानं पाणी जास्त असले तर उत्पन्न जास्त येत नाही, ते पाणी टच होऊन हे चिपटासारखं व्हायला पाहिजे म्हणे. नंतर फुल कळी फार पडतंय म्हटल्यानंतर थोडं थोडं पाणी कमी करायचं तेव्हा. आणि उन्हामध्ये ज्याला सनबर्न येते ते सनबर्नला आम्ही जानेवारीपासूनच तयार करून घ्यायला पाहिजे, नाहीतर फार 35 डिग्रीपर्यंत चालते. ह्या वर्षी 36-37 झालं ना, म्हणताना जास्त येलो झाले तेच प्रॉब्लेम. अगोदर आम्ही तयार करून घ्यायला पाहिजे नाहीतर पानं वेस्ट होतात. पानं वेस्ट गेले की आम्हाला उत्पन्न जास्त येत नाही, फळ येत नाही, त्यासाठी ते अगोदर आम्ही सनबर्न व्हायचं नको म्हणून ते आम्ही कॅव्हलिन म्हणून एक मिळते व्हाईट कलरचं ते लावले तर चालते आणि चुना लावले तर पण चालते.
0: म्हणजे ते झाडाला लावायचं?
1: झाडाला लावायचं, ब्रश ना आम्ही लावून घ्यायचो घरी लावून. होय होय म्हणून असं केलो, 3 वेळा केलो, एकदा लावलो आणि पाऊस आले.
0: अरे बापरे, मग ते सगळं धुवून गेला.
1: हो आणि एकदा लावले आणि पाऊस आले.
0: अरे रे रे,
1: असं होते ते जानेवारी पासून आम्ही केले तर जे जास्त होत नाही. आम्हाला एवढं ते हे आलं नाही म्हणताना आम्ही मार्च मध्ये करायचं म्हणून ठेवलं ना, ते आम्हाला जरा जास्त हे झाले, पानं जास्त येलो झाले होते. आता तुम्हाला दिसत नाही सगळं आणि पाऊस पडले की नाही चेंज होते आणि ग्रीन येते.
0: मग तुम्ही तुमच्या शेताची तयारी करण्याआधी किंवा ही रोपं लावण्याआधी किंवा रोपं लावून झाल्यानंतर इतरही कुणी शेतकऱ्यांनी असं काही प्रयोग केला असेल तर त्यांच्या शेतावरती जाऊन वगैरे त्यांच्याकडून काही माहिती घेतलीत?
1: हा मॅडम, काय बैलंगलचं एक इंजिनियर आहे ते महेश लिंबेनर म्हणून, तो पण आल येऊन बघून नंतर ते पण केले आता. आणि इथं बिदरगड्डी म्हणून एक गाव आहे, त्याने पण केले आम्ही केल्यानंतर बघून. आणि बुडरकट्टीमध्ये एक केले आम्ही केल्यानंतर बघून, त्याने पण सर आहे, त्याने पण केले म्हणून. आता काय होते, तुम्ही काय करता, तुम्ही काय करणार, असं विचार
0: डिस्कशन
1: होऊन आम्ही सुधारणा करून घ्यायला येते. आणि हे पण चांगलं आहे म्हणून. आमचं कृषी इलाके आहे ना, त्याने वरचे वर 6 महिन्या 3 महिन्या ते व्हिजिट देतात आणि त्याने पण आम्हाला मार्गदर्शन देतात. तेच मला अगदी हे झाले, खुश झाले. काय म्हटलं तर, एकदम आम्ही नवीन असताना काय करावं, नवीन केल्यानंतर शिवाय देणारच काहीतरी नाव ठेवणारच असतात. त्याच्यामध्ये हे झाल्यानंतर मला आता अगदी हे काय म्हणतात तुम्ही, मनाला अगदी खुशी येते. का म्हटलं तर, आम्ही केले पैशापेक्षा मनाला शांती समाधान मिळते बघा.
0: खरंच ना, म्हणजे कुठलाही नवीन प्रयोग करत असताना सगळ्या गोष्टींची मनाची तयारी करून आपण त्याला त्याच्यामध्ये उतरायला पाहिजे. आणि ते करत असताना म्हणजे सगळ्या गोष्टीसाठी आपण तयारही राहिलं पाहिजे, कारण हे कसं येतंय, काय होतंय ते आपल्यालाही माहिती नसतंय, काहीतरी गोंधळ होण्याची शक्यता असतेच त्याच्यामध्ये. आणि लोकांचं बोलणं ऐकून घ्यायला पाहिजे. ती सगळी तयारी करूनच आपल्याला ह्याच्यामध्ये उतरावं लागतं. आणि तो तुम्ही तेवढं मोठं धाडस तुम्ही केलं आणि त्याचं फळ तुम्हाला आता मिळालं, अर्थात ह्याच्या या गोष्टीसाठी 2 वर्ष तुम्हाला वाट बघावी लागली. पण अजूनही तुमची परीक्षा सुरूच आहे मला वाटतंय, कारण अजूनही ज्या पद्धतीनं तुम्हाला अपेक्षित आहे ती याची अजून सुरुवात झालेली नाहीये, पण ती हळूहळू नक्कीच त्या प्रगतीपथावर आहे. जे आम्ही आता शेत बघतोय ते बघून आम्हालाही वाटतंय की नक्कीच त्याची सुरुवात आता होईल लवकरच. सो आता एवढं सगळं तुम्ही केलात, एवढं मोठं धाडस तुम्ही केलं, मग या सगळ्या गोष्टींसाठी तुम्हाला कुणाकुणाची साथ मिळाली?
1: मॅडम आमचं मिस्टर पण त्यांचं नाव नाही सीत, त्यांनी कशाला पाहिजे म्हटलं अगोदर, आता त्यांना पण अगदी आनंद आहे. ते त्यांनी साथ दिले आणि आमचं मुलं, दोन्ही मुलं पण सून पण ते अग्रीमध्ये आहे ना, ते पण वरचेवर विचारत असते. त्यांनी पण आम्हाला सगळ्यांनी साथ दिले. आमचं शेतकरी करणारे ते लोक पण, ते आता इथं आल्यानंतर सगळ्यांचं ओळख झालं ना. आम्ही पण गावामध्ये राहत होते किंवा त्याने 6 महिन्यामध्ये एकदा येत होते, आता इथं आल्यानंतर सगळे गावांचंच ओळख झाले आता. ते एक आनंद होते ते. आणि सगळ्यांनी आणि कामं करायला लोक पण पाहिजे. हा, आमचं आणि त्यांचं हे असतानाच काम चांगले होते. आम्ही एकटं काय करणारे होते, सगळ्यांचं सहकार असले तर हे शेतकरी. हा, गडी लोक पण पाहिजे. त्यांनी पण येतात मॅडम, अगदी लावून घेतले ना आता. 4 लोक फिक्सच, 4 लोक पाहिजे असत. 15 दिवस एकदा, 1 महिन्यामध्ये हे काय म्हणतात तुम्ही, कसा काढायला,
0: कचरा काढायला
1: आणि गोबर घालायला आणि पटेलाय सगळं हे करायला, गडीच पाहिजेच.
0: हा,
1: सगळ्यांचा सहकार पाहिजे.
0: मग हे जे आता तुम्ही सांगितलं की सेंद्रिय शेतीच तुम्ही करत आहात, कारण आता रासायनिक शेती करून उपयोगाचं नाही, आणि ते करत असताना, ते सेंद्रिय शेती करत असताना म्हणजे खताचा वापर कसा, कोणत्या पद्धतीने करावा, किती किती दिवसांनी आपण कुठलं खत वापरलं पाहिजे किंवा कुठली फवारणी केली पाहिजे, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे. मग त्या दृष्टिकोनातून तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन मिळतं आणि तुम्ही ते कसं करता?
1: मॅडम स्वतः पण युट्यूब वगैरे करून बघितलं, हे केलो. आणि आता महेश रासापनावर पण सर एक अग्रीच आहे, त्यांनी इथं सगळा प्लॉट व्हिजिट करतात. आता त्यांनी पण व्हिजिट देऊन त्यांचं मार्गदर्शन पण घेतो. आणि फ्युचर बैठक म्हणून हे ते सेंद्रिय खताचे ते पण व्हिजिट देतात ना, त्यांनी पण मेट्रायझम सगळं त्यांच्याकडे मिळते. त्यांचं सगळ्यांचा सहकार घेऊन मी आता करत आहे. आणि हे खूप म्हणजे हे ड्रॅगनचं फळांचं वैशिष्ट्य म्हणजे डेंगूला बिळी पेशी कमी होतात ना, एक दिवसातच वाढ होते हे फळं खाले तर, आणि रोगनिरोधक शक्ती जास्त होते. आणि कॅन्सर पेशी पण हे होतात म्हणे, लॉस होतात हे केले तर, म्हणजे कंट्रोलमध्ये राहते. हा, बीपी शुगरवाल्यांना तरी अगदी चांगलं हे, बीपी लोकांना सगळ्या हे रोगांना हे रामबाण म्हटलं तर पण हरकत नाही, असं आहे हे फ्रुटचं. खुशी आहे.
0: बरोबर, कोरोना आल्यानंतर बरीच अशी फळं आपल्याला माहिती झालीत की ज्याचे गुणधर्म एवढे चांगले आहेत, आणि आपल्या मार्केटमध्ये म्हणजे इथल्या लोकल मार्केटमध्ये ही सगळी फळं आपल्याला अवेलेबल असतात आणि ते आपण खातो. तुम्ही मगाशी बोलता बोलता म्हटलात की ड्रॅगन फ्रूटमध्ये अनेक जाती आहेत, तर त्या किती आहेत आणि तुम्ही तुमच्या शेतामध्ये किती जातींचा प्रयोग केलाय?
1: मॅडम, विचार केल्यानंतर 150 तराचे झाड आहे म्हणे ड्रॅगनचं. आम्ही दोन तराचे लावले, एक पिंक पिंक म्हणून एक जम्बो रेड, असं दोनच आम्ही बघूया म्हणून लावलो. टोटल 2900 रुपये. हां, 1 एकर आणि 10 गुंठेचं शेत आहे. त्याच्यामध्ये 726 फूल आहे आणि एक कांब्याला 4 लोप लावायचं. आणि वर रिंग, त्याच्यामध्ये 2 सिस्टम आहे, एक हे पोल आणि रिंग आणि एक ट्रॅली सिस्टम म्हणून. ट्रॅली ह्याच्यामध्ये काय होते, फार म्हणजे आम्ही आता 3000 रुपये असले तर त्याला 6000 उत्पन्न जास्त मिळते. ह्याच्याच एवढंच शेतीमध्ये उत्पन्न जास्त मिळते म्हणून आता जास्त लोक ते पण करायला लागले. खर्च जरा जास्त येते, ह्याच्यापेक्षा जास्त येते म्हणे. ते बैलंगलचं महेश लिंब्यानवर म्हणून आहे ना, तो ट्रॅली सिस्टम केलं, ते 6000 हे केले म्हणे रोप.
0: मग ही सगळी रोपं तुम्ही लावलात आता आणि या सगळ्या वेगवेगळ्या पद्धती पण तुम्ही त्याचाही अभ्यास केलात. ह्या ज्या दोन जाती तुम्ही सांगितल्या त्याचे गुणधर्म किंवा त्याचे जे खाल्यामुळे जे आपल्याला बेनिफिट्स मिळणार आहेत ते सगळे वेगवेगळे आहेत की एक सेमच आहेत?
1: हा, ड्रॅगन फ्रूटचं हे बेनिफिट सेमच. ते कलर एक व्हाईट मिळते, आता रेड मिळायला लागले आणि ब्लॅक पण आहे म्हणे. ब्लॅक कलरचं पण हे ड्रॅगन फ्रूट्स आहे म्हणे. आमचं काय पिंक आहे, स्वीट आहे. ते व्हाईट थोडं जास्त स्वीट आणि नसते, आंबट आणि सप्पक असते. ते व्हाईटचं म्हणताना आता अगोदर व्हिएटनाममधून येत होतं ना, तेव्हा कात होतं. आता हे रेड आल्यानंतर सगळं ते व्हाईट कमी केलेत. हां, सेम गुणधर्म सेम असते.
0: कोरोना आल्यापासून म्हणा म्हणजे बरीच लोक आपल्या गावावरती परत आले, काही जणांचे जॉब गेले, त्याच्यामुळे मग शेतीकडे वळायला लागलीत लोक. मग असं जे यूथ जनरेशन आता काही शेती करण्याच्या मार्गावरती असेल, कारण असं काहीतरी नवीन प्रयोग केल्यानंतरच त्याच्यातून आपल्याला जरा उत्पन्न जास्त मिळू शकतं. आपली जी पारंपरिक शेती आहे म्हणजे एकच पीक घेणं, वर्षानुवर्ष तेच पीक घेणं, त्या ज्या सगळ्या पद्धती आहेत त्या थोड्या बदलल्या पाहिजेत असं आपण सगळीकडून ऐकतो. आणि असा काहीतरी नवीन प्रयोग जर करणारे काही युवक असतील, युवा शेतकरी असतील, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल?
1: मॅडम, खरं म्हणते तर आम्ही अगोदर आम्ही बरे सोयाबीन ऊस तेवढंच म्हणून त्याच्यामध्ये काही लाभ नाही, तरी पण त्यांनी काय म्हणतात हेच आम्हाला चांगलं म्हणतात. खरे आताचं मुलं काय करायला पाहिजे युवा पिढीने, ते नवीन काय धैर्य घेऊन आम्ही पुढं पाऊल टाकायलाच पाहिजे. पुढं पाऊल टाकले तर आम्हाला केव्हा पण अयशस्व मिळणारच नाही, यशस्वच मिळते. हे उदाहरण मी बघूया म्हणून आम्ही नवीनच केलो, तरी पण एक वर्षामध्ये आम्हाला कळालं ह्याच्यामध्ये आम्हाला प्रॉफिट मिळते म्हणून. करायलाच काय हरकत नाही, हे नवीन काहीतरी आम्ही करायलाच पाहिजे. हां मॅडम, आता आम्हाला धोक्यात आहे ते 1 एकर तरी हे काय मिश्र कृषी म्हणतात की अरण्य कृषी, ते केले तर पण एवढं हे मिळते म्हणे. त्याला गोबर नाही, काय काही काम नाही, फक्त झाडं लावायचं त्याने व्यवस्थित रोप हे करून घ्यायचं. 3 वर्षानंतर आम्हाला काही हे नसताना हे कसा काढायचं नाही काय नाही, तेच गोबर होते. अरण्यामध्ये कसे होते ना ते असं होते. असं काहीतरी आताचा युवा पिढीने करायलाच पाहिजे हेच मी सगळ्यांना सांगता इच्छितो.
0: अशी अनेक उदाहरणं आहेत ज्यांच्याकडे खूप कमी जमीन आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी असा नवीन काहीतरी प्रयोग करून खूप चांगलं उत्पन्न घेतलंय. आधुनिक शेतीचा उपयोग त्यांनी करून घेतलेला आहे आणि तसा उपयोग करून घेऊन मग त्यांचं उत्पन्न वाढल्यावर त्यांच्याही मनाला जरा समाधान वाटतंय. पण जी अशी पूर्वीपासून चालत आलेली लोक आहेत त्यांचं जरा असं माइंडसेट झालेलं असतं आणि ते बदलणं जरा कठीण जातंय आणि अशा वेळी मग सगळा गोंधळ होतो त्यांचाही. पण त्यांनी जरा स्वतःला युवा पिढीच्या ह्याच्यानुसार मतानुसार किंवा बदलत्या काळानुसार स्वतःलाही जरासं बदललं पाहिजे. तुम्ही जसं सांगितलं की म्हणजे खडका अशी थोडीफार जमीन असली तर त्याच्यामध्ये हे पीक चांगलं येऊ शकतं, पाण्याचाही प्रमाण कमी असतं म्हणजे जास्त पाणी लागत नाही, हवामानही योग्य ते आहे जे आपल्या बेळगाव किंवा आसपासच्या भागामध्ये जे योग्य हवामान आहे ते याला सुटेबल आहे, सगळ्या गोष्टी व्यवस्थित आहेत, सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून तुम्ही याच्यामध्ये उतरलात आणि खूप चांगला असा आता तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळतोय. तर ह्याच्या व्यतिरिक्त तुम्ही सांगितलं की अरण्य कृषी ही एक नवीन संकल्पना तुमच्या डोक्यामध्ये आहे आणि ती तुम्ही करण्याचा प्रयत्न करताय. मग हे जे आता रोप तुम्ही लावलेलं आहात ते रोप आपण म्हणजे एकच लावायचं की त्याच्या सोबत आपण आणखीन कुठलं तरी क्रॉप घेऊ शकतो?
1: हे अंतर कृषी म्हणून करायला पाहिजे मॅडम. ते एकच ह्याच्यामध्ये आम्ही हेच विचार करूनच हे ड्रॅगन मध्ये आम्ही महागणी आफ्रिकन महागणी म्हणून लावलेलं आहे. ते 15 वर्षाला येते म्हणे कटिंग. एक गण फुटला 2000 आता आहे म्हणे. 1 कोटीचं होते म्हणे. 2 कोटी असेल तर 1 कोटी तरी होणारच 15 वर्षानंतर. असा विचार केले तर आम्ही पुढं जाऊ शकते. आत्ताच एवी पिढी खरंच विचार करायलाच पाहिजे. आम्ही हे केले तर त्याने असंच ऊस लावले तर काय 3 वर्षामध्ये येते. एकदा लावले तर 3 वर्ष येते. करे किती येते आता मला बघितल्यानंतर 1 एकरेला 30,000 पडते खर्च सगळं घेऊन. मग हे खर्च सगळं काढले तर पण 1 एकरेला 10 लाख येते म्हणे. 3.5 लाख आम्ही मेंटेनन्स काढले तर पण 6 लाख उत्पन्न येते. कमी शेती असल्याने खेळ तर त्यांना फार चांगलं आहे.
0: मग ही शेती ह्या रोपांसाठी तयार करण्यापासून आतापर्यंत तुम्हाला किती खर्च आला आणि सरकारकडून किंवा डिपार्टमेंटकडून तुम्हाला काही मदत मिळाली?
1: मॅडम आम्ही यूट्यूबमध्ये बघितल्यानंतर 6 लाख खर्च येते म्हटले. खरे आता आम्हाला नवीन असल्यामुळे डबल खर्च झाले. म्हणताना 20 पर्यंत झाले. सगळ्या 3 वर्ष झाले, 2 वर्ष कम्प्लीट झाले. खरे ते होते असेल तरी पण खर्च येते मॅडम. 10 लाख तरी येते. हा आम्हाला जास्त माहीत नाही म्हणून ते कंपाऊंड करायला जास्त आले तरी पण खर्च येते. ते खर्च येते का म्हटलं तर एकदा लावले तर 25 वर्ष येते. 1 टाइम इन्व्हेस्टमेंट म्हणताना ते काय झाले तर पण काय हे नाही.
0: या रोपाचं आयुष्य किती आहे?
1: तेच मॅडम 25 इयर्स 30 इयर्स आहे म्हणे. तरी 25 इयर्स 20 वर्ष पण आले तर काय होते. हा 20 लाख केले तर वर्षाला 1 लाख खर्च झाले सर. आम्ही धरले तर आम्हाला 2-5 वर्षामध्ये सगळं येते की 1 वर्षाला 10 लाख आले तर पण 6 लाख 1 एकराला 6 लाख कुठलं ह्याच्यामध्ये मिळते? मिळत नाही. लाभ तरी आहे.
0: थँक्यू सो मच मॅडम आणि खूप बरं वाटलं तुमच्याशी बोलून आणि हे जे ड्रॅगन फ्रूटची जी शेती तुम्ही केलाय खूप सुंदर आले. आल्यानंतर अगदी खूप छान असं समाधान वाटतं मनाला. थँक्यू सो मच आम्हाला एवढा वेळ दिलात आणि एवढी सगळी माहिती आमच्यासोबत शेअर केली त्याबद्दल.
1: मॅडम तुम्ही पण तिथून इथपर्यंत येऊन आम्हाला पण खूप आनंद झाले. तुम्हाला हृदयपूर्वक धन्यवाद देतो. का म्हटलं तर काहीतरी आम्ही केल्यानंतर कोणतरी चांगलं म्हटल्यानंतर काहीतरी एक मनाला हे होते ते आणि शक्ती येते पुढचं काम आणि करायला आम्हाला प्रोत्साहन येते. त्यासाठी तुम्हाला तुमचं सर्व मंडळींना मी मनापूर्वक आमचं मिश्रांच्या तर्फे पण तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो.
0: हा होता आजचा केली कृषी मित्र हा कार्यक्रम ज्यामध्ये आपण सुरेखा शिवानंद पुजार यांना ऐकलं. बैलहोंगल तालुक्यातील मेठाळ गावच्या त्या रहिवाशी आहेत आणि शिक्षिका म्हणून त्या कार्यरत होत्या. निवृत्तीनंतर त्यांनी शेती करायला सुरुवात केली. ड्रॅगन फ्रूट्स जे सध्या आपल्याला जिकडे तिकडे हे फ्रूट पाहायला मिळतं त्याचे अनेक फायदे आहेत. त्याचे गुणधर्म अतिशय चांगले आहेत, तब्येतीसाठी चांगलं आहे ते. या फळाची त्यांनी शेती केलेली आहे आणि त्याबद्दलचीच अधिकची माहिती आपण आजच्या भागात ऐकली. कसा होता आजचा कार्यक्रम कळवायला विसरू नका. नंबर आहे 9019904904. मनुष्य पुन्हा असेल एक नवीन कार्यक्रम घेऊन. बंद होपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणू फोनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी।
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केएलई शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर।
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777।

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका, तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877.

0: केली शतमानोत्सव चॅरिटेबल हॉस्पिटल आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड,
1: अत्याधुनिक चिकित्सा अल्पदरामध्ये,
0: बीपीएल कार्ड धारकांना कमी दरामध्ये चिकित्सा,
1: ग्रामीण भागातील आरोग्य संजीवनी,
0: 500 वॉटांचं अत्याधुनिक हॉस्पिटल,
1: अनुभवी डॉक्टर आणि परिचारिका तसेच काळजी करणारे सहयोगी कर्मचारी,
0: 24 तास आपत्कालीन सुविधा आणि 24 तास अँब्युलन्स सुविधा देखील,
1: 30 कोटांची अत्याधुनिक नवीन सेवा, 8 हायटेक शस्त्रचिकित्सा,
0: ग्रामीण भागात घरपोच सुविधा पुरवणारे एकमेव हॉस्पिटल,
1: दर दुसऱ्या शनिवारी मोफत हेपेटायटिस लसीकरण,
0: अंध आणि मुलांच्या आरोग्यासाठी नवीन आणि विशेष कार्यक्रम, तसेच गर्भचैतन्य दर चौथ्या शनिवारी.
1: अधिक माहितीसाठी संपर्क करा
0: केले शतमानोत्सव चॅरिटेबल दवाखाना आणि वैद्यकीय संशोधन केंद्र येळूर रोड येळूर.
1: फोन नंबर 08312413777,
0: मोबाईल नंबर 8550877777.